एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 8 अश्विन शक्य 1948 अर्थात 30 सप्टेंबर 2026। श्रोते हो, सकाळचे 5:58 झाली आहेत। आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं।

FM 101.1 MHz-वर आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो, आताचा पण अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुरात हे भक्ती संगीत ऐकलत. संगीत दिलं होतं वर्षा आंबेकर यांनी. आता ऐकूयात नेहा राजपाल यांच्या सुरात बाबासाहेब सौदागर यांची शब्दरचना. संगीत माणिक बाबा यांचं.

श्रोते हो, आताच आपण साधना सरगम आणि साथीदारांच्या सुरात आशिष वेलेकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं शैलेश दानी यांनी.

श्रोते हो, आताच आपण अवधूत गुप्ते आणि साथीदारांच्या सुरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दीपक काणे यांनी. या गीतासोबतच भक्ती संगीताचा प्रवास आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन गीतासह, नवीन विचारांसह. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोते हो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजे 30 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते हो, सकाळी ठीक 6:40 विचारपुष्प अंतर्गत कृष्णावळ कांदा या विषयावर चिंतन ऐकता येईल. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7:25 दिलखुलास अपराजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 मराठी गझलचा आनंद आपणास घेता येईल. श्रोते हो, सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यात मूल्यवर्धनातून रोजगार निर्मिती या विषयावर भाषण ऐकू शकाल सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती अमिता जैन यांचं. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11:00 गीतगुंजन अंतर्गत आपकी फरमाईश मध्ये श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते 30 सप्टेंबर म्हणजे आज प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 6:00 आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपणास ऐकता येईल. सकाळी ठीक 6:40 विचारपुष्प अंतर्गत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या अनुषंगाने चिंतन ऐकता येईल. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर आहे

0: बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल, तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपणास घेता येईल, तर सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात रब्बी हंगामातील पिके आणि लागवड तंत्रज्ञान विशेष तज्ज्ञ पी एन मेंढे, कृषी विज्ञान केंद्र घातखेडा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, तर सकाळी 11:00 गीतगुंजन अंतर्गत नयेतराने आपणास ऐकता येईल. सकाळी 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा, मुलाखतीवर आधारित कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार. दुपारी 1:12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल, तर सायंकाळी 1:00 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हे होते 1 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प.
1: अर्थाच्या दृष्टीनं अतिशय लक्षणीय असा शब्द कृष्णावळ आजकाल अजिबात वापरत नाही. कृष्णावळ म्हणजे कांदा. उभा चिरला तर शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र दोनही श्रीकृष्णाची आयुध. दोनही आयुध एकाच कांद्यात पाहायला मिळतात म्हणून गमतीनं कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा शब्द तयार झालाय. गंमत अशी की पात्यांसकट उलटा धरला तर गदाकारही होतो आणि पाकळ्या उलगडून सरळ धरला की पद्माकार होतो. छोटासा गडू त्याला पाहू पाहू रडू या कोड्याचं उत्तरही कांदाच. अंगाबेतानं लहान पण कीर्तीनं महान. एलियम तत्व असणारा कांदा शारीरिक ताप आणि वैषयिक वासना वाढवतो, पण तरी सुद्धा कांदा जागतिक पातळीवरच्या खाद्य संस्कृतीत सर्वमान्य आहे तो त्याच्यातील गुणांमुळं. त्याला विशेष स्थानही आहे. प्रांत आणि प्रदेश कोणताही असो कांदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भरपूर प्रमाणात वापरला जातो. वापरण्याची पद्धत भिन्न असली पण जिभेचे चोचले पुरवायची चव मात्र बदलत नाही. कांदा आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे हे मात्र खरं. कुठं लाल तर कुठं तांबूस, कुठं पांढरा, कुठे मोठा तर कुठं गोटीसारखा लहान कांदा वापरला जातो. कांदा तिखट, मीठ, हळद, हिंगाच्या संसर्गानं पाझरू लागतो आणि भाजी, पोहे, भेळीतला ओलावा टिकवून ठेवतो. किती घेण्यासारखा गुण आहे हा. मानवी आयुष्यातही प्रेमाचा ओघ आपल्या आप्त मित्रांच्या सत्संगानं पाझरावा आणि मायेचा ओलावा वाढावा हेच सांगतो कांदा. कांद्याकडं जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं. उग्र दर्प सोडणारा, आसपासची दुर्गंधी, सभोवतालच्या वातावरणातले अपवित्र घटक, वायू यांचं शोषण करणं हा कांद्याचा गुणधर्म. स्वतःचा समाजात दबदबा पसरवत असताना समाजातल्या त्याज्य गोष्टींचा नायनाट करून स्वच्छता मोहीमही राबवा हीच शिकवण कांदा देतो. आपल्याला त्रास देणाऱ्याला काही काळासाठी तरी त्राही माम करून सोडा. आपला प्रतिकार निषेध दर्शवा. कांदा चिरताना चुरचुरलेले डोळे आणि डोळ्याला आलेलं पाणी याचं

0: जाता जाता सामाजिक आणि राजकीय युद्धनीतीचं शिक्षणही नकळत हा कांदा देऊन जातो. जगभरात माहितीतला आणि वापरला जाणाऱ्या कांद्याला अजातशत्रूच म्हटलं पाहिजे. पारंपरिक कांदा भजी असो वा तरुणाईच्या पिझ्झ्याचं टॉपिंग, सर्वांचा आवडता आणि सर्वांबद्दल सहिष्णुवृत्ती दर्शवणारा अशीच आणि अनेक जीवनमूल्य शिकवतो कांदा. कांदा जसं सभोवतालचं भलं बुरं शोषून घेतो, अगदी तसंच मानवाला सर्वसमावेशक असणं आवश्यक. भेदभाव नको, गरीब श्रीमंत नको, शिक्षित अशिक्षित नको, सर्वांना सामावून घ्यायला सांगतो. पहिलं आवरण काढलं की दुसरं टवटवीत. स्वच्छ आवरण त्याच्याच सारखं सदा उत्साही, प्रसन्न, उत्सुक राहण्याची प्रेरणा देतं. जिथं आहे, जशा परिस्थितीत आहे, तिथं किंचित ओलाव्याचा सुगावा लागलाच की कांद्याला कोंब फुटून पात वाढू लागते. कांदा म्हणतो, स्वस्थ बसू नका, माझ्यासारखे उद्यमशील बना, आहे त्या परिस्थितीशी जुळून घ्यायला शिका. काही काळासाठीच देवाच्या संगतीत आलेला हा राक्षस राहू मनानं आणि गुणानं आमूलाग्र बदलून गेला. नवग्रहांच्या रांगेतला झाला, कांद्याच्या रूपानं जगात अजरामर झाला. आयुष्यात चांगल्या संगतीची गरज सांगतो. दुसऱ्याच्या उपयोगी पडावं ही संतवाणी शिकवतो. संपूर्ण जगावर अधिराज्य करतो हा कृष्णावळ कांदा.
1: श्रोतेवाताचा आपण विचारपुष्प अंतर्गत कृष्णावळ कांदा या विषयावर चिंतन ऐकलत. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब कराडे यांचा. FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचेविषयीची काळजी यावर विवरण पाहिले. त्वचा हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. याची काळजी त्या पद्धतीनेच घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपली त्वचा जी आहे ते आपल्या शरीराचं सौंदर्य व्यक्त करत असतं. याचाच आणखी एक भाग म्हणजे केस. केसांची काळजी घेणं सुद्धा तितक्याच पटीने गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्ये जसे बदल होतात तसेच आपल्या केसांमध्ये सुद्धा बदल होतात. केसांची जर योग्य काळजी घेतली तर केस मजबूत, चमकदार आणि गळतीपासून सुरक्षित राहतात. त्यामुळे रोजच्या जीवनात आपण सोप्या पद्धतीने केसांची कशी काळजी घेऊ हे आपण पुढे पाहूया. केसांच्या रोजच्या काळजीमध्ये आपण काय करू शकतो तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाणी किंवा खूप थंड पाणी केसांसाठी वापरू नये. कोमट किंवा थंड पाणी चालेल. प्रत्येक वेळेस केस धुतल्यानंतर कॉटनच्या सुती कापडाने केसांचं पाणी अलगट टिपून घ्यायचंय. आठवड्यातून 2 वेळेला केसांना तेलाने मसाज करा, तेलाने मालिश करा. यामध्ये आपण अगदी साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकतो किंवा औषधीयुक्त तेलही आपल्याला वापरता येतात. पण तरीही खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल हे केसांसाठी अति उपयुक्त आहे. मालिश केल्याने केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण वाढतं व केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी न्यूट्रिशन लेवल सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. यामध्ये विटॅमिन B12 किंवा आयर्न आणि विटॅमिन D3 याचा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, बायोटीन असलेल्या आहाराचा उपयोग करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, अंडी, हिरव्या भाज्या, फळं, सुके मेवे यामध्ये बदाम, अक्रोड याचा समावेश अवश्य करायचा आहे. मेथी दाण्याचाही इंटरनली व एक्सटर्नली खूप छान पद्धतीने केसांसाठी वापर करता येतो. मेथीच्या पाण्याने केस धुतले तर केसातील डँड्रफ

0: सुद्धा कमी होतो. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड हे जर पाण्यामध्ये शिजवले आणि त्याचा लेप केसांना केला तर नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतं. केसांच्या स्वास्थ्यासाठी टाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत तर हल्ली जे वारंवार केसांना हीट स्टायलिंग केलं जातं त्यामध्ये स्ट्रेटनर किंवा ब्लो ड्राय जे केले जातात ते टाळलं पाहिजे. ओल्या केसांमध्ये कंगवा वापरायचा नाहीये किंवा जोरात केस विंचरायचे नाहीयेत. खूप घट्ट वेण्या किंवा पॉनिटेल बांधणं टाळायला पाहिजे. रात्री झोपतानाही सैलसर वेणी बांधून झोपायचे. केमिकल ट्रीटमेंट म्हणजे रिबॉन्डिंग कलरिंग ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टी हे कमीत कमी करणं किंवा ते टाळणं खूप गरजेचं आहे. यासाठी जे घरगुती उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. कमीत कमी आठवड्यातून एक वेळा आवळा शिकेकाई रिठा याच्या पाण्याने केस धुवावेत. यामध्ये जास्वंदाच्या वाळलेल्या फुलांचा पानांचा अळशीच्या बियांचा कलोंजीचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो. मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट केसांना लावता येते. अलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल हे सुद्धा आपण टाळूवर लावू शकतो. एवढं होऊनही जर जास्त केस गळत असतील टाळूवर खाज कोंडा जळजळ अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणं गरजेचं आहे. तसंच विटॅमिन B12 आयर्न सप्लिमेंट आणि D3 सुरू करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन याविषयी समाजात कशा प्रकारे सकारात्मकता दिसून येते?
1: खूप म्हणजे सकारात्मक गोष्टी आता घडत आहेत. गेले 10 वर्ष झालं निर्मलवारी हा प्रयोग सुरू केलेला आहे.
0: बरोबर.
1: आणि तो आळंदीपासून जी पंढरपूरकडे जे आपली वारी पायी जात तर त्या मार्गावरती जो होणारा कचरा आहे त्यासाठी काही संस्था काही लोक खूप छान पद्धतीने झटतात की ती वारी स्वच्छ होऊ देत, तो परिसर पण स्वच्छ दिसावा, ती प्रसन्नता ती कायम अनुभवत राहावी याच्यासाठी बरेच लोक झटतात. परतीची वारी नको वाटायची लोकांना, तर आता तसं होत नाहीये. आता त्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल झालेला आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन ह्या वर्षी कोल्हापूरमध्ये पण निर्मलवारी हा प्रयोग केला आणि माझ्या दृष्टीनं तो व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे असं मी म्हणेन. कोल्हापूरमध्ये गेले 24-25 वर्ष झालं कोल्हापूर ते नंदवाड अशी पायी वारी जाते आणि बऱ्याच जणांना ते लक्षात आलं की त्या पायी वारीमध्ये जाताना बरेच जण त्यांना काही खायला किंवा काही गोष्टी देत असतात की एवढं अंतर कापून जायचं तर त्यांच्याजवळ ते पाणी खाणं असावं म्हणून. तर तो जो परत पाठीमागं पडणारा कचरा आहे तर त्याची समस्या जेव्हा लक्षात आली काही लोकांच्या किंवा संस्थांच्या, तर त्यांनी यावर्षी तो जो प्रयोग राबवला तर मी स्वतः तो अनुभवला. तर खरंच ती वारीमध्ये काही स्वयंसेवक डस्टबिन बॅग मोठे कंटेनर कचरा टाकण्यासाठी घेऊन उभा राहिलेले, पायी जाणारा वारकरी पण त्याच्यात येऊन कचरा टाकत होता आणि त्यामुळे पुढं गेलेली वारी आणि पाठीमागं राहिलेला तो स्वच्छ परिसर हे अनुभवण्यासारखं होतं. हे जर असंच आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच बदल होणार आहेत. उलट त्या लोकांनी आवाहन केलं होतं की खाणं फळं किंवा जे प्लास्टिकमध्ये कमीत कमी असेल अशा पद्धतीचंच त्यांनी देण्याचा पण प्रयत्न केला होता. मी असं म्हणेन की विठूचा गजर हरिनामाचा निर्मल वारीचा झेंडा रोविला आणि ते इतकं आशादायक चित्र आहे की नक्की आपण प्रयत्न केले तर ते फलद्रूप होणारच.
0: अगदी अगदी.
1: आणखीन एका सणाची माहिती सांगायची तर आपल्याकडे वटपौर्णिमा हा बायकांच्या अगदी जवळचा आणि जवळचा विषय आहे. फांदी तोडून घर बसल्या ती फांदी आदल्या दिवशी विकत आणायची, त्याच्या पुढे ती पूजा करायची आणि उद्या ती निर्मलला टाकून न्यायची. तर आता तसं न करता बरेच संस्था किंवा बरेच वृक्षप्रेमी लोक त्या फांद्या जे तोडून

0: पूजा करतात त्यांना ते आवाहन करतात की आम्ही रोपं तयार केलेली आहेत आणि तुम्ही आमच्याकडून ती रोपं घेऊन जाऊ शकता, फ्री मध्ये दिले जातात ती रोपं आणि ती तुम्ही काही वर्ष जगवा, कारण वटवृक्ष आहे तो,
1: बरोबर,
0: तो घरात काहीच वर्ष आपण ठेवू शकतो. दत्तक म्हणून दिलं जातंय, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे वर्ष तुम्ही त्याची पूजा करा, तेवढे वर्ष त्याला सांभाळा आणि मग त्यानंतर शक्य नसेल त्यावेळेस आम्हाला द्या, असे बरेच जण करतात. आणि त्या रोपाचं वृक्षात रूपांतर होण्यासाठी व्यवस्थित जागी त्याचं रोपण केलं जातं, हे पण सकारात्मक चित्र आहे.
1: सरकारमार्फत स्वच्छ भारत अभियान वगैरे सारख्या सुद्धा मोहिमा केल्या जातात, तर त्या कितपत सकारात्मकरित्या होतात?
0: एक सरकारमार्फत त्याला बक्षीस असते, तो एक प्लस पॉइंट आहे की त्या बक्षिसाच्या हेतूने का होईना लोक किंवा तिथला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, कचरा वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपोस्टिंगचे प्लांट, ती ग्रामपंचायत असू देत किंवा नगर परिषद, ते कंपोस्टिंगचे प्लांट चांगल्या पद्धतीनं उभं करून ते रन करतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे आणि जेव्हा सातत्य राहील एखाद्या गोष्टीत तर ते नक्कीच कायमस्वरूपीच सगळ्या लोकांना सवय होऊन जाईल की निर्मल राहायचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनातील सकारात्मकता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेगो, आताचा पण आरोग्य मदन संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1399 मध्ये हेनरी इंग्लंडचा राजा आजच्याच दिवशी बनला. सन 1860 मध्ये ब्रिटनची पहिली ट्राम सेवा आजच्याच दिवशी सुरू झाली. सन 1882 मध्ये थॉमस ॲडिसन यांचं पहिले व्यावसायिक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विस्कॉन्सिन पॅटलेटॉन येथील फॉक्स नरीवर आजच्याच दिवशी सुरू झालं होतं. सन 1895 मध्ये फ्रान्सने मादागास्कर आजच्याच दिवशी ताब्यात घेतले होते. सन 1935 मध्ये हुएटर धरणाचे बांधकाम आजच्याच दिवशी पूर्ण झाले होते. सन 1947 मध्ये पाकिस्तान आणि येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात आजच्याच दिवशी प्रवेश झाला. सन 1954 मध्ये USS नॉटिलसचा अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण आजच्याच दिवशी झालं. सन 1961 मध्ये टुलिप करंडकचा पहिला सामना आजच्याच दिवशी मद्रास येथे खेळला गेला. सन 1994 मध्ये गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. सन 1988 मध्ये डॉक्टर KN गणेश यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आजच्याच दिवशी जाहीर झाला. सन 1207 मध्ये फारसी मिस्टिक आणि कवी रुमी यांचा जन्म झाला. सन 1832 मध्ये मातृदिनच्या सहसंस्थापिका ॲन चॉर्विस यांचा जन्म झाला. सन 1900 मध्ये न्यायाधीश मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री MC छागला यांचा जन्म झाला. सन 1922 मध्ये चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा जन्म झाला. सन 1934 मध्ये भारतीय अभिनेत्री रॅन्ना काश्वी यांचा जन्म झाला. सन 1941 मध्ये पाचवे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझन हॉफर यांचा जन्म झाला. सन 1961 मध्ये क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म झाला. सन 1992 मध्ये लेखक चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचं

0: निधन झालं. सन 1998 मध्ये भूदान चळवळीतील कार्यकर्ता चंद्राताई किर्लोस्कर यांचं निधन झालं. सन 2001 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचं निधन झालं. सुविचार, शब्दांपेक्षा कृतीवर जास्त भर द्या, कारण जग बोलणाऱ्याला नाही तर करून दाखवणाऱ्याला मान देतं. तर श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ। शरीर एक संपत्ती दीर्घकाळ टिकणारी।
4: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
3: नियमितपणे व्यायाम करा,
4: योगासन प्राणायामांची सवय लावा,
3: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
4: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
0: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी

0: ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेत शिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झ वर.
2: गुनगुना रहे हैं भंवर, खिल रही है कली कली कली कली.
3: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला. प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला गं काय घेणं देणं सांग तू आपली.
0: पाणी उकळून शांत यावं.
1: काय पण तुझं शहाणपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन.
0: अगं मग गार करून का पिनास? आणि केन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला केच पाणी पी.
1: तुला गं कुणी सांगितलं हे अक्के?
0: रिडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
1: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
2: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट क गणवेशधारी सेवांच्या भरतीत 10% समांतर आरक्षण देण्याचा तसंच त्यांना शासकीय अथवा निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याच मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. अशा रीतीनं राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण लागू करण्यात येत असून या धोरणामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. याबरोबरच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, प्रत्येक कारागृहात अभ्यागत मंडळाची निर्मिती, छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे. या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचं वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बँका आणि पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांचं स्थलांतर होऊ नये यासाठी CSR निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर

0: रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे असं या समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत. राज्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनानं आवश्यक ती मदत करावी अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया पथविक्रेत्यांसाठी संजीवनी ठरलेल्या पीएम स्वनिधी योजनेबाबत.
1: फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय तसंच उद्योग वाढवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं 2020 पीएम स्वनिधी योजना तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत यावर्षी ऑगस्ट पर्यंत 78 लाखांहून अधिक विक्रेत्यांनी 19,171 कोटी मूल्याची 1,18,00,000 अधिक कर्ज घेतली. अनेक पथविक्रेत्यांनी कर्जाची यशस्वी परतफेड केल्यामुळे त्यांना अधिकाधिक खेळतं भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एका अभ्यासानुसार 2023 ते 2025 या कालावधीत पथविक्रेत्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार ही देखील या योजनेची मोठी जमेची बाजू ठरली. विक्रेत्यांनी आतापर्यंत 875 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून मे 2026 पर्यंत त्यांना 412 कोटींचं कॅशबॅक देखील मिळालं आहे. स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना स्ट्रीट प्रिन्युअर्स अर्थात पथ उद्योजक म्हणून एक नवी ओळख मिळत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करून ते अद्ययावत करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील SNDT विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या उपक्रमाअंतर्गत कोकण आणि नाशिक विभागातील 12 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. महिलांच्या रोजगार मेळावा सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं SNDT महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवत असता तरी दुसरीकडे निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण केलेला भंडारदरा परिसर सध्या नाजूक रानफुलांनी बहरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलोत्सवाचं सौंदर्य नजरेत आणि कॅमेरात टिपण्याची संधी मिळणार आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
2: रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेच्या ओळींचा प्रत्यक्ष अनुभव सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर रतनवाडी भंडारदरा परिसरात येत आहे. इथल्या डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू नेसला असून पठारी भागात पिवळ्या रंगाची सोनकी खुरासनी सारख्या रंगीबेरंगी रानफुलांची सुंदर नक्षीदार झालर नजर खिळवून ठेवत आहे. कळसुबाईच्या शिखरावर तसंच आजूबाजूच्या परिसरात बहरलेल्या सोनकळीच्या फुलांमुळे संपूर्ण परिसराला जणू सोन्याचा मुलामा चढवल्याचा भास होत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं वातावरणही आल्हाददायक आहे. एकीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी दरी असलेली सांदण दरी आणि दुसरीकडे रंगीबेरंगी नाजूक रानफुलांनी सजलेला रमणीय परिसर असं वातावरण सध्या इथं बघायला मिळत आहे. भंडारदऱ्यातल्या पावसा अगोदरचा काजवा महोत्सव आणि पावसाळ्यातील जलोत्सवाला असंख्य पर्यटक भेट देतात. अशीच पसंती या फुलोत्सवाला मिळाली तर कास पठाराप्रमाणेच भंडारदऱ्याचा फुलोत्सव ही पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल. आकाशवाणी बातम्यांसाठी अहिल्यानगरहून मनोज सातपुतेंसह प्राची गावस्कर पुणे.
0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबर अखेर जिल्ह्यातल्या आणखी 1743 बागायतदारांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी

0: जिल्ह्यात येत्या 15 दिवसात लोकसहभागातून 10,000 वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 नुसार दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळण्यासाठी महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल पुढील 8 दिवसात सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी 2 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. धावण्याच्या 400 मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्ण पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदक मिळवलं. या प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 5,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे 3रं पदक आहे. मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंदर बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 53 पदकं मिळवून पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत 10% समांतर आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला धावपटू आणि नेमबाजांची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
1: फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोतेहो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
3: श्रोतेहो आठवड्यातील

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, क्रीडा म्हणजे केवळ मैदानावरची स्पर्धा नाही, तर जिद्द, मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि सातत्य यांची शिकवण देणारा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. खेळामुळे व्यक्ती घडते आणि सक्षम, निरोगी आणि सुदृढ समाजाची निर्मिती होते. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राने घडवले आहेत. आज ग्रामीण असो वा शहरी भाग, मुली असोत वा मुले, तसेच दिव्यांग खेळाडू असोत, प्रत्येकाला क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत खेळाडूंचा शोध, त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शन, मिशन लक्षवेध, जिल्हा क्रीडा संकुले, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, तसेच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेले आरक्षण अशा विविध विषयांवर आजच्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. याचसोबत दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षण, भविष्यात दहीहंडीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न, तसेच 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्र कशा पद्धतीने सज्ज होत आहे, या सगळ्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, या निमित्ताने आयोजित या विशेष संवादासाठी आज आपल्या सोबत आहे क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून खरं तर आपलं जुने कुस्ती किंवा जिमनॅस्टिक सारख्या खेळांसाठी काही शिबिरांचं आयोजन केलं जातं, तर त्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं म्हणून काय प्रयत्न केले जातात?
1: आता जिल्हा स्तरावर आपण ज्यावेळी ते उन्हाळी सुट्टी असतात त्यावेळी एक स्काउटिंगच्या म्हणजे ते आपल्याला निवडण्याचा एक भाग असतात की कुठले मुल थोडेसे खेळामध्ये चांगले पुढे निघू शकतात, त्या पिरियड मध्ये आपण प्रयत्न

0: करतो की त्यांची मुलाची निवड व्हावी त्या आणि त्याच्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड म्हणजे ते असे शिविर घेतले जातात ज्यांच्यामध्ये जे नाष्टी कबड्डी लोकल जे गेम असतात ते महाराष्ट्रात जसं कबड्डी आहे खो खो आहे आणि ते तर आहेतच आणि ते मलखांब पण असतात त्यांच्यामध्ये ते तर आहेत पण त्याच्या अतिरिक्त जे बाकीचे जे दुसरे गेम आहे जे इंटरनॅशनल स्तरावर खेळले जातात त्यांच्यासाठी पण आपण असे शिविर घेत आहे त्यांच्या मार्फत प्रयत्न करतो की ते मुलाचा आपल्याला निवड झाली तर ते त्यांना जे आता आपण सांगितलं डिस्ट्रिक्ट लेवलला अकॅडमी असतात किंवा त्यांचे तिथे पाठवता येते आम्हाला किंवा डिव्हिजन लेवलला पाठवता येते.
1: नक्कीच. आणि आता जे आपण खेळांविषयी बोलत आहोत तर महिलाही मागे नाही आहेत. तर महिला खेळाडूंनी गेल्या काही वर्षात खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर महाराष्ट्रातील मुलींना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळाव्यात म्हणून शासनाकडून काही विशेष योजना राबवल्या जात आहेत किंवा काय प्रयत्न केले जात आहेत?
0: मला असं वाटतं ते महिला पुढे आहे त्यांच्या खेळामध्ये. आपण जर पाहिला तर ते आता पण ते कॉमनवेल्थ गेम झाले किंवा कुठल्याही गेम मध्ये भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून मुलींनी फार चांगला त्यांच्यामध्ये
1: कामगिरी
0: आहे आणि ते मेडल आणलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव भर गेलेलं आहे त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासाठी तर विशेष डेफिनेटली प्रयत्न आहे आणि ते आता जे मिशन लक्षवेध आहे याच्यामध्ये पण असाच आहे म्हणजे दोघी मुलं आणि मुलीचे ऑलमोस्ट इक्वल सेट्स आहे. जिथे मुलींना जास्त आपल्याला जास्त मुली भेटत असेल तिथे आम्हाला संख्या पण वाढता येते आणि काही ठिकाणी मुली मुलापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये आम्ही निवड केलेली आहे. मुलीची निवड जास्त झालेली आहे त्यांच्यामध्ये.
1: नक्कीच. ही सुद्धा खूप चांगलं हे आहे की जास्तीत जास्त मुलींनी सुद्धा खेळाकडे यावा. मुली येतही आहेत आणि त्यांना तशा संधी उपलब्ध होत आहेत. सर खर तर खेळ म्हणजे काय केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी महत्वाकांक्षी योजना राबवत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंड मध्ये आले पाहिजे कुठे रेग्युलर लाईफ स्टाईल मध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंड मध्ये कशा आणता येईल मुलांना त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल सायकलची रॅली असेल ह्या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्स मध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 मध्ये खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायचं म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात आर्मी नंतर आपलाच नंबर असतात स्टेटमध्ये आपण असतात खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एव्हरी प्रतिभा आहे पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेध मध्ये की लक्षवेध मीन्स लक्ष्य आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे ऑलिम्पिक्सचे पदक आहे ते आमचा आपला लक्ष आहे मिशन लक्षवेध मध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेध मध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात

0: तिथून तपासणी करून जिवडा, तिथे थोडाशा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केला जातात. आणि शेवटचं आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनल मध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं मी निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची जे न्यूट्रिशन त्या पण सांगितलेलं, त्यांच्या अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचा स्पोर्ट्स राहिलेला नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मसलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गाईडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपचे मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच. आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. श्रुती वाचच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्रावीण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसे नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो आताचा पण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस?
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

0: कुठे आहे?
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट.
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

श्रोतेहो आता सपन आशा भोसले यांच्या सुरात नितीन आखवे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. आता ऐकूयात प्रियंका बर्वे यांच्या सुरात जयश्री कशोत्रिया यांची शब्दरचना. संगीत पवन लट्टा यांचं.

श्रोतेहो, आताच आपण सलील कुलकर्णी यांच्या सुरात संदीप खरे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. या गीतासोबतच सुगम संगीताचा प्रवास आता आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात सकाळी ठीक 8:40 नवीन कार्यक्रमात. तोवर नमस्कार. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8:00 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: 6, marking largest single year force expansion in its history. Most wanted Lashkar-e-Tayyiba terrorists killed in an encounter with security forces in Budgam district of Jammu and Kashmir. IMD forecasts heavy rain in interior Karnataka, Tamil Nadu, Kerala and northeastern states today. India reaffirms its commitment to achieve nuclear weapons free world and complete elimination of nuclear weapons. Commerce and Industry Minister Piyush Goyal to participate in G20 Trade Ministers meeting in Wisconsin, US today. Indian women's compound archery team bags gold medal at Asian Games in Japan. And in men's cricket, second ODI between India and West Indies to be played in Guwahati this afternoon. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणी से पेश है
2: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे सकाळचे 8:30 वाजले आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत
3: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल इराणचा इशारा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात आता सविस्तर बातम्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं ते काल नवी दिल्लीत आयोजित रब्बी परिषद 2026 अंतिम सत्राला संबोधित करताना बोलत होते यावेळी चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 10 पेक्षा अधिक राज्यांच्या कृषी मंत्र्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक मंजुरी पत्र दिली यामध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक 601 कोटी रुपयांचा निधी मिळाला तर पश्चिम बंगालला 290 कोटी रुपये आणि हरियाणाला 198 कोटी रुपये देण्यात आले छत्तीसगडला 181 कोटी रुपये आणि अरुणाचल प्रदेशला 154 कोटी रुपये देण्यात आले महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे नव्यानं समाविष्ट करण्यात येणाऱ्या 43 तालुक्यांमध्ये ट्रिगर 2 परिस्थिती आढळून आली आहे या 43 तालुक्यांसह इतर प्रभावित भागांचे वस्तुस्थिती दर्शक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याचा अंतिम अहवाल 25 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व विभागांना दिल्या आहेत महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी संमेलनात काल त्यांनी राज्याची भूमिका मांडली राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरात लवकर पाहणी दौरा करावा अशी विनंती भरणे यांनी यावेळी केली केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल नवी दिल्लीत सुरू असलेल्या 65व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात 20 पुरस्कार विजेत्या कलाकारांना सन्मानित केलं यावेळी त्यांनी ललित कला अकादमीच्या विविध उपक्रमांमधल्या प्रयत्नांची प्रशंसा केली सर्जनशीलता आणि शाश्वतता यांचा मेळ घालण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा ही संस्कृती हा उपक्रम सर्जनशीलता आणि सेवाभाव यांच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे हे प्रदर्शन ललित कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलं असून प्रदर्शनाचा कालावधी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या 20 कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं आसाम अरुणाचल

प्रदेश आंतरराज्य सीमा आणि दोन्ही राज्यांच्या 12 क्षेत्रीय समित्यांद्वारे केल्या जाणाऱ्या संयुक्त भेटीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नटुंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत सर्व समित्यांच्या अध्यक्षांना आवाहन करताना ते म्हणाले की आसाममधल्या आपल्या समकक्ष सदस्यांशी समन्वय राखून तसंच संवाद आणि परस्पर सामंजस्याच्या भावनेतून क्षेत्रीय भेटींची प्रक्रिया गतिमान करावी. आंतरराज्य सीमेवर शांतता, सलोखा आणि सौहार्दपूर्ण संबंध दृढ करत सामंजस्यानं आणि सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण चर्चा आणि विधायक राजकीय एकमतावर भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर गालिबाफ यांनी दिला आहे. इराण आता कुठल्याही दबावाला घाबरून आपल्या मागण्या आणि अधिकारांपासून मागं हटणार नाही असं गालिबाफ यांनी काल संसदेच्या खुल्या अधिवेशनात बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 81व्या अधिवेशनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांचा त्यांनी उल्लेख केला. यावरून वॉशिंग्टननं आपली शत्रुत्वाची भूमिका अजूनही बदललेली नाही हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले. अमेरिकेनं जर इराणच्या राष्ट्रीय हितांविरुद्ध आणि सुरक्षेविरुद्ध कोणतंही पाऊल उचललं तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला तोंड द्यावं लागेल असं इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी भारत आणि कोरिया गणराज्याची 10वी संयुक्त समिती बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही देशांनी संरक्षण आणि लॉजिस्टिक परस्पर सहकार्याचा पुनरुच्चार केल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संबंध अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगातील सहकार्य अधिक दृढ करणं आणि संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यासंदर्भात मतांची देवाणघेवाण यावेळी झाली. भारतानं अण्वस्त्रमुक्त जगाची निर्मिती आणि अण्वस्त्रांचं संपूर्ण निर्मूलन करण्याच्या संकल्पांची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात अण्वस्त्रांच्या निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयातील सचिव सी बी जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. तत्पूर्वी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वंशवाद, वांशिक भेदभाव, परकीयांप्रती द्वेष आणि त्याच्याशी संबंधित असहिष्णुता यांचा सामना करण्याबाबत भारताची ठाम भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जॉर्ज यांनी सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी अधिक दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्रांना भारताकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. ही भेट संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या उच्चस्तरीय सत्रादरम्यान झाली. सध्या सुरू असलेले संघर्ष आणि त्यांचे विशेषतः विकसनशील देशांवर होणारे परिणाम कमी करण्याच्या गरजेवर ही चर्चा केंद्रित होती असं जयशंकर यांनी सांगितलं. या सत्रात संघर्ष, हवामान बदल, अन्न सुरक्षा आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीतल्या मृतांची संख्या 35 पोहोचली आहे. पश्चिम नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून काली गणकी नदीजवळच्या असंख्य वाड्या आणि घरं पुरामुळे बाधित झाली आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीमधल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 हा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय तिरंदाजांनी सुवर्णवेध साधला. महिलांच्या संयुक्त तिरंदाज संघानं चीनच्या संघाचा 4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल धावण्याच्या 400 रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुषांच्या आणि मिश्र सांघिक प्रकारातही भारताच्या संघांनी कांस्य पदक मिळवलं. नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नेरू धांडानं सुवर्णपदक मिळवलं. या प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या साथीनं ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंग

0: पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. त्याचं या स्पर्धेतलं हे तिसरं पदक आहे. मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात नरेंद्र बरवालनं कांस्य पदक मिळवलं. भारत या स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण 21 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकंदर 54 पदक मिळवून पदक तालिकेत 9व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणखी 43 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा निर्णय. अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला किंवा कारवाईला इराण त्वरित प्रत्युत्तर देईल, इराणचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताची सुवर्ण कामगिरीसह सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी गझल.

श्रोते हो, आताच आपण बेला शिंदे यांच्या सुरात मीना शिंदे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं आशिष मुजुमदार यांनी. या गझल सोबतच आजचा मराठी गझलचा प्रवास आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन गीतांसह नवीन कार्यक्रमात. तोवर नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्या, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये.

0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
1: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9:30 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
2: आप सुन रहे हैं विविध भारती, आज के फनकार. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों में.

एफएम बैंड 101.5 मेगाहर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेका.
3: विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविध तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
0: श्रोते हो आता विविधा अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम नारी विश्व. संकलन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
4: श्रोते हो नमस्कार. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं आणि माझ्या सखींचं खूप खूप स्वागत करते. सखींनो, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती एका संस्कृतीची ओळख, विचारांची समृद्धी आणि भावनांना जोडणारा सेतू आहे. मात्र या जगात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेच्या शब्दांमध्ये वेगळी संस्कृती, वेगळा इतिहास आणि वेगळा अनुभव दडलेला असतो. या विविध भाषांना एकमेकांशी जोडण्याचे महत्वाचे कार्य करते ते म्हणजे भाषांतर. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेत पोहोचवताना केवळ शब्दांचे रूपांतर होत नाही तर त्या विचारामागची भावना आणि आशयही जपला जातो. याच महत्वाची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे जागतिक भाषांतर दिन. सखींनो, जागतिक भाषांतर दिन दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी सेंट जोरोमच्या पुण्यतिथीला साजरा केला जातो. सेंट जोरोम हे बायबलचे भाषांतरकार आहेत, जे भाषांतरकारांचे संरक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या स्मरणार्थ हा विशेष दिवस साजरा केला जातो. श्रोतेहो, जगात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेची स्वतःची लय, सौंदर्य, परंपरा आणि संस्कृती आहे. या विविधतेतूनही माणसा माणसांमध्ये संवाद निर्माण करण्याचे काम भाषा करते. आणि जेव्हा एका भाषेतील साहित्य, ज्ञान किंवा विचार दुसऱ्या भाषेपर्यंत पोहोचवायचा असतो तेव्हा भाषांतराची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. भाषांतरामुळे एका प्रदेशातील साहित्य दुसऱ्या प्रदेशातील वाचकांपर्यंत पोहोचते. विविध देशांमधील ज्ञान, विज्ञान, साहित्य, इतिहास, संस्कृतीची देवाणघेवाण शक्य होते. त्यामुळे भाषांतर हे केवळ शब्दांचे रूपांतर नसून दोन भाषा, दोन संस्कृती आणि दोन समाजांना जोडणारा संवादाचा पूल आहे. सखीनो, अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेला मेळघाट हा निसर्गसंपन्न प्रदेश आणि आदिवासी संस्कृती परंपरांनी समृद्ध असलेला प्रदेश आहे. सातपुड्यांच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या मेळघाटात प्रामुख्याने कोरकू, गुंड आणि निहाल समाजाचे वास्तव्य आढळते. या समाजांच्या जीवनात त्यांच्या मातृभाषा आणि बोलींना विशेष स्थान आहे. मेळघाटातील कोरकू भाषा ही अनेक आदिवासी समाजाच्या संस्कृतीची ओळखीचा महत्वाचा भाग आहे. दैनंदिन व्यवहार, लोककथा, लोकगीते, म्हणी, सण, उत्सव आणि पारंपरिक ज्ञान यामधून कोरकू भाषेची समृद्धता अनुभवायला मिळते. पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेतून जपलेलं हे ज्ञान भाषेच्या माध्यमातूनच पुढे पोहोचते. मेळघाटातील भाषिक जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुभाषिकता. कोरकू भाषेबरोबरच मराठी, हिंदी, गुंडी आणि स्थानिक बोलींचा विविध ठिकाणी वापर होतो. त्यामुळे वेगवेगळ्या भाषिक समुदायांमध्ये संवाद साधताना भाषांतर आणि परस्पर भाषा ज्ञानाची भूमिका महत्वाची ठरते. भाषांतर म्हणजे केवळ एका भाषेतील शब्द

दुसऱ्या भाषेत रूपांतरित करणे नव्हे तर त्या शब्दामागचा भाव, संदर्भ, संस्कृती आणि जीवनानुभव समजून घेणे म्हणजे खरे भाषांतर. उदाहरणार्थ, मेळघाटातील एखादी लोककथा किंवा पारंपरिक म्हण मराठीत अनुवादित करताना तिच्या मागील आदिवासी जीवनपद्धती आणि संस्कृतीचा संदर्भ समजून घेणे आवश्यक ठरते. आजच्या आधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या काळात आदिवासी भाषांचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. भाषा टिकली तर आठवणी टिकतात, परंपरा टिकतात आणि संस्कृतीची मुळेही घट राहतात. म्हणूनच भाषांतर दिनाच्या निमित्ताने मेळघाटातील कुरकू आणि इतर आदिवासी भाषांकडे केवळ संवादाचे माध्यम म्हणून नव्हे तर सांस्कृतिक वारसा म्हणून पाहण्याची गरज आहे. सखीनो, मराठी भाषेच्या संदर्भातही भाषांतराचे महत्व खूप मोठे आहे. जगभरातील उत्तम साहित्य मराठीत उपलब्ध झाल्यामुळे मराठी वाचकांना विविध संस्कृती आणि विचार विश्वाचा परिचय होतो. त्याचप्रमाणे मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर झाल्यामुळे मराठी साहित्याची ओळख व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचते. आजच्या डिजिटल युगात भाषांतराचे क्षेत्र आणखी विस्तारले आहे. शिक्षण, पर्यटन, व्यापार, माध्यमे, प्रशासन आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये भाषांतराची आवश्यकता भासते. त्यामुळे भाषांतर हे ज्ञानाच्या देवाणघेवाणीबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक संधीचेही क्षेत्र बनले आहे. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी भावना समान असतात. त्या भावनांना एका भाषेतून दुसऱ्या भाषेपर्यंत पोहोचवण्याचे संवेदनशील काम भाषांतरकार करतो. शब्द वेगळे असतील, भाषा वेगळी असेल, पण मनातील भावना मात्र सारख्याच असतात. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेपर्यंत पोहोचवताना भाषांतरकार दोन जगांना जोडतो. म्हणूनच भाषांतर हे केवळ शब्दांचे रूपांतर नसून माणसांना, संस्कृतींना आणि विचारांना जोडणारा सुंदर सेतू आहे. या भाषांतर दिनानिमित्त आपण प्रत्येक भाषेचा सन्मान करूया आणि भाषा वेगळी पण संवाद एकच हा संदेश मनामनात पोहोचवूया.

0: मुलाखींना शेतीतून मिळणाऱ्या कच्च्या मालाला जेव्हा कौशल्य, तंत्रज्ञान आणि कल्पकतेची जोड मिळते तेव्हा त्याच उत्पादनाचे रूपांतर अधिक मौल्यवान वस्तूमध्ये होते, यालाच मूल्यवर्धन म्हणतात. फळे, भाजीपाला, धान्य, दूध, मत्स्य उत्पादन किंवा वन उत्पादनावर प्रक्रिया करून लोणची, जॅम, मसाले, पापड, दुग्धजन्य पदार्थ, सुकवलेली उत्पादने अशा विविध वस्तू तयार करता येतात. यातून केवळ उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळत नाही तर घरगुती लघु उद्योग आणि स्थानिक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. विशेष म्हणजे हे काम लघु उद्योग किंवा महिला बचत गटांच्या माध्यमातूनही सुरू करता येऊ शकते. म्हणूनच सखींनो, मूल्यवर्धन म्हणजे केवळ उत्पादनाची किंमत वाढवणे नव्हे तर त्यातून रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनाच्या नव्या वाटा निर्माण करणे होय. याचबरोबर आपण अनेक शेतीपूरक व्यवसाय करीत असतो. शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. मत्स्य व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो. म्हणूनच आजचा विषय आहे मत्स्य पदार्थांच्या मूल्यवर्धनातून रोजगार निर्मिती. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अमिता जैन, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती यांच्याकडूनच.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मी अमिता राजेंद्र जैन, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमरावती. आज आपल्या बरोबर मत्स्य पदार्थांच्या मूल्यवर्धनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा करणार आहे. मैत्रिणींनो, आपण सगळेच शेती किंवा शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय करत असतो. काही महिला कुक्कुटपालन करतात, काही महिला शेतीच्या पदार्थांचे किंवा शेतीमालाचे मूल्यवर्धन करतात, त्याचबरोबर काही शेतकरी जे आहेत ते मत्स्य व्यवसाय करतात. मत्स्य व्यवसाय म्हणजे काय? तर शेततळ्यात किंवा एखाद्या इतर जलस्रोतात मासळीचे पालन करणे आणि पालन करून खाण्यायोग्य आकाराची मासळी मोठी तयार करून तिची विक्री करणे म्हणजे मत्स्यपालन होय. मग ह्या मत्स्यपालनात शेतकऱ्याला तर नक्कीच नफा मिळतो, पण कधी विचार केला आहे का की शेतकऱ्याबरोबरच जर का शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांनी हातभार लावला आणि मासळीचं मूल्यवर्धन केलं तर त्यांचा नफा द्विगुणित होईल? चला तर आज पाहूया आपण मूल्यवर्धनातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी कशा मिळवू शकतो याबाबत. सर्वप्रथम मैत्रिणींनो, आपण बघूया की मूल्यवर्धन म्हणजे काय. मूल्यवर्धन म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थाचे स्वरूप किंवा त्याचे ठिकाण किंवा त्याचे काही प्रक्रिया वगैरे करून बाजार भावात वाढ करणे. जसे की आता समजा एखाद्या मच्छीमाराकडे मासा आहे आणि तो मासा त्याला जर बाजारात 100 रुपये किलोने विक्री होत असेल आणि त्याच माशाचं जर का एखादं फिश फ्राय किंवा फिश कटलेट अशा प्रकारच्या वस्तू बनवल्या तर त्याला नक्कीच दुप्पट किंवा तिप्पट त्यावरून नफा मिळतो आणि त्याचं जे काही बाजार भाव आहे ते देखील वाढतं. मग आता मूल्यवर्धन कसं केलं जातं?

मूल्यवर्धन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अगदी सोप्या भाषेत जर बघायला गेलं तर मूल्यवर्धन म्हणजे काय, तर आपण एखादा मासा घेतला आणि त्या माशाची खवले काढले, कातडी काढली, आतलं जे पोटातले आतडे वगैरे आहेत ते साफ केले आणि ग्राहकाला स्वच्छ मासा अगदी तयार म्हणजे अगदी शिजवण्यासाठी योग्य असा मासा तयार करून दिला, हा ही एक मूल्यवर्धनाचा भाग झाला. त्यानंतर येतं की फ्रोझन मासे आहेत किंवा माशांचे विविध पदार्थ आहेत, मग त्यात बोनलेस मासे आले किंवा विविध रेडी टू कुक पदार्थ आले, जसं की फिश फिंगर्स आहेत, फिश कटलेट आहेत किंवा माशांची विविध लोणची, पापड अशा प्रकारचे प्रोटीननी भरपूर पदार्थ ह्यांची निर्मिती करणे म्हणजे मूल्यवर्धन करणे. मग मूल्यवर्धनात महिलांना का संधी असते, कुठलीही महिला असू देत तिच्या हातात ना एक कौशल्य असतं, तिच्या हातात पाककलेचं खूप सुंदर कौशल्य असतं. प्रत्येक महिला ही कुठला ना कुठला पदार्थ खूप छान प्रकारे तयार करत असते. याच कौशल्याचा ऍडव्हान्टेज घेऊन महिलांना मूल्यवर्धनात खूप मोठी संधी आहे. अनेक महिला बाजारात मासे विक्रीला जातात, दिवसभर मासे विक्रीसाठी बसतात, परंतु त्यांच्या माणसांना बाजारात योग्य भाव नाही मिळत, त्यामुळे महिलांनी मूल्यवर्धन केले पाहिजे. मग आता मूल्यवर्धन करण्यासाठी नक्की काय काय कुठल्या गोष्टींची गरज असते आणि ह्याचे फायदे काय, फायदे काय, तर पहिले म्हणजे स्थानिक बाजारात कच्चा माल उपलब्ध होतो, त्यामुळे कच्च्या मालासाठी त्या व्यावसायिक महिलेला इतर ठिकाणाहून माल मागवणे किंवा इतर स्रोतांवर अवलंबून राहावं लागत नाही. दुसरं म्हणजे मूल्यवर्धित मत्स्य पदार्थांचे जे काही प्रक्रिया आहे ती महिला स्वतःच्या घरापासूनच सुरुवात करू शकते, तिचं प्रक्रिया उद्योग ती घरातच सुरू करू शकते. तिसरा विषय आहे की महिलांना पारंपरिक पाककलेचं कौशल्य असतं, त्या कौशल्याचा मोठ्या प्रमाणात ती उपयोग करू शकते. आणि चौथा फायदा असा आहे की जर का एखादा स्थानिक पदार्थाला ऑनलाईन बाजारपेठेपर्यंत वगैरे मोठी संधी मिळाली तर बाजारपेठही मिळते आणि त्या स्थानिक पदार्थाचं रूपांतर ती महिला एखाद्या चांगल्या ब्रँडमध्ये करू शकते. तर मग आता महिलांनी कोणकोणते पदार्थ तयार करावेत किंवा कुठल्या कुठल्या पदार्थांचं विक्री मूल्यवर्धन करून करता येते. सर्वप्रथम आपण बघूया की माशांची करी जी असते तिला बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि आता आपण बघायला गेलं तर बाजारात अनेक प्रकारचे फ्रोझन पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्ही म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी ह्या दोन्ही सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. मग त्याचबरोबर जसं चिकन करी मिळते किंवा जसं पालक पनीरचं रेडीमिक्स मिळतं त्याप्रमाणे फिश करीचं रेडीमिक्स बनवून किंवा रेडी टू ईट फ्रोझन फिश करीज अशा प्रकारचे पदार्थ बनवून महिला विक्री करू शकतात. किंवा बार्बेक्यू आणि तंदुरी प्रकारचे जे पदार्थ आहेत तर त्यासाठी काय केलं जातं की मासा किंवा चिकन पनीर काहीही असू देत बेसिक जो मटेरियल आहे त्याला वरून आंबट पदार्थाचं जसं दही आहे व्हिनेगर आहे याचं कोटिंग केलं जातं, एक विशेष मिश्रण तयार केलं जातं आणि त्या मिश्रणाचं वर आवरण लावून हे पदार्थ मुरवून ठेवले जातात. जर हे मुरवलेले पदार्थ फ्रोझन कंडिशनमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवले तर मॅरिनेटेड प्रोडक्ट तंदुरीसाठी रेडी टू कुक प्रोडक्ट तयार होईल. त्यानंतर फिशचे कटलेट किंवा फिंगर सध्या जे फास्ट फूडचं लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेड आहे तर फास्ट फूडला आपण थोडंसं हेल्दी करायचा विचार केला तर फिश फिंगर कटलेट जसं आलूचे फिंगर्स मिळतात किंवा चिकनचे फिंगर्स मिळतात तर त्याचप्रमाणे फिशचे फिंगर्स सुद्धा तयार करून फ्रोझन करून महिला स्थानिक बाजारपेठेमधील हॉटेल्स कॅफे रेस्टॉरंट यांना सप्लाय करू शकतात आणि त्यांच्या मेनूमध्ये मत्स्य पदार्थांचा एक सेक्शन आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर देशभरामध्ये अनेक भागांमध्ये मासळीच्या लोणचांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपल्या येथील स्थानिक मासळीचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करून ते जर लोणचं विक्री केलं तर त्यातूनही मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मिती होऊ शकते. मग आता महिलांनी मूल्यवर्धन किंवा मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायाची सुरुवात कशी करावी, तर एखाद्या महिलेने जर सुरुवात करायचीच असेल तर अगदी 5-6 प्रकारचे पदार्थ एकाच वेळी सुरू करणं हे योग्य नाही, त्याऐवजी छोट्या प्रमाणात सुरुवात करायची. सर्वप्रथम आपल्या परिसरातील ग्राहक कसे आहेत, त्यांची मागणी काय आहे, त्यांना कोणत्या प्रकारचे पदार्थ आवडतात यांचा थोडा आढावा घ्यायला हवा. तो आढावा घेतल्यानंतर मग आपण आपल्याकडे त्या मागणीनुसार काय काय स्थानिक कच्चा माल उपलब्ध आहे याबाबत आढावा घ्यावा. तो आढावा घेतल्यानंतर त्यातनं आपण काय बनवू शकतो असे एक किंवा दोन पदार्थ आपण निवडायचे आणि ते निवडून अगदी स्थानिक स्तरावर पहिले छोटा व्यवसाय सुरू करायचा आणि मग हळूहळू त्याची प्रगती करावी. मग आता ह्या सगळ्या व्यवसाय सुरू करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो की तुमची जी काही पदार्थ तयार करण्याची पद्धती आहे त्या पद्धतीचं स्टँडर्डाइज

डेकोरेशन करणं म्हणजे घरगुती पदार्थ जेव्हा आपण बनवतो तर त्यात आपण काय करतो की मसाले किंवा इतर जे काही घटक आहेत ते अगदी तंतोतंतपणे मोजून नाही टाकत. पण जेव्हा एखादा पदार्थ आपण बाजारपेठेत उपलब्ध करतोय किंवा एखादा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करतोय तर त्यावेळी त्या पदार्थाची आज खाल्लेली चव, उद्या खाल्लेली चव किंवा 6 महिन्यांनी खाल्लेली चव ही एकसारखी असावी. त्यासाठी काय केलं जातं की त्या पदार्थाची जी काही पाककृती आहे ती प्रमाणित केली जाते, स्टँडर्डाइज केली जाते. जसे की आता 100 ग्रॅम मासा आहे तर त्याला किती ग्राम मीठ लागणार, किती ग्राम मसाला लागणार किंवा किती तापमानावर त्याला तळलं पाहिजे, भाजलं पाहिजे, त्याच्यानंतर तयार होणारं जे फायनल प्रोडक्ट आहे त्याचं वजन किती असेल, ह्या सगळ्या बाबींची नोंद ठेवणे आणि ह्या सगळ्या बाबींची SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेशनल प्रॅक्टिस तयार करणे, जेणेकरून त्या पदार्थाची तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रत्येक दिवसाची सारखीच असायला पाहिजे. यामुळे काय होतं की पदार्थाची चव, त्याची गुणवत्ता ही कायम आपण राखू शकतो. जसं की आता आपण चितळेची बाकरवडी किंवा एखादं अमूलचं आईस्क्रीम असे पदार्थ बघितले, त्यांची आज खाल्लेली चव असू देत किंवा अजून 4

0: सोपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेशनल प्रॅक्टिस तयार करणे, जेणेकरून त्या पदार्थाची तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रत्येक दिवसाची सारखीच असायला पाहिजे. यामुळे काय होतं की पदार्थाची चव त्याची गुणवत्ता ही कायम आपण राखू शकतो. जसं की आता आपण चितळेची बाकरवडी किंवा एखादं अमूलचं आईस्क्रीम असे पदार्थ बघितले, त्यांची आज खाल्लेली चव असू देत किंवा अजून 4 महिन्यांनी खाल्लेली चव असू देत, यात आपल्याला फरक नाही जाणवत. त्यांची चव जी आहे ती जशास तशी असते. यामागचं मुख्य कारण हेच आहे की मोठे ब्रँड्स जेवढे आहेत ते लोक काय करतात, तर एखादा पदार्थ तयार करायचा आहे तर त्याची पहिले पाककृती स्टँडर्डाइज केली जाते, ती प्रमाणित केली जाते, आणि प्रमाणित केलेल्या पाककृतीचा घटनाक्रम आहे प्रक्रियेचा तो देखील निश्चित केला जातो. ह्या स्टेप नंतरच ही स्टेप करावी, त्या स्टेप नंतरच ती स्टेप करावी, याचं तापमान इतकंच असावं, ह्या गोष्टी पहिले त्या प्रमाणित केल्या जातात. त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता आणि पदार्थाची चव, रंग, आकार ह्या गोष्टी कायमस्वरूपी मेंटेन केल्या जातात. त्याचबरोबर आपण जेव्हा एखादा अन्न पदार्थावर प्रक्रिया करतोय तर त्यासाठी काही नियमावली असते. जसं की आता अन्न पदार्थासाठी FSSAI यांचे नियम आहेत, त्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक असते. एखादा पदार्थ तयार झाल्यानंतर तो ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी त्याची पॅकेजिंग हे खूप महत्वाचं काम करत असते. मग आता ह्या मूल्यवर्धित पदार्थांना बाजारपेठ कुठे मिळणार, तर मूल्यवर्धित पदार्थांना स्थानिक बाजारपेठेत चांगल्या प्रकारची मागणी असते. विविध रेस्टॉरंट, कॅफे किंवा मासळीची जी दुकाने आहेत तिथे, काही कॅन्टीन्स असतात किंवा केटरिंगचे उद्योग असतात, अशा ठिकाणी ह्या पदार्थांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग देखील मोठ्या प्रमाणात जोम धरत आहे. मग डिजिटल मार्केटिंगद्वारे सुद्धा तुम्ही मत्स्य पदार्थांचं मार्केटिंग करू शकता. ऑनलाईन विक्री करताना फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की खाद्य सुरक्षा, त्यानंतर त्याची शीत साखळी व्यवस्थापन आणि ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान त्याची काळजी घेणे, ह्या बाबतीवर अभ्यास करून मगच नंतर ऑनलाईन मार्केटिंगकडे महिलांनी वळावं. मग आता यामध्ये महिलांना सगळ्यात महत्वाचं असतं की कौशल्य विकास करणे. मग जेव्हा आपण एखादा पदार्थ तयार करतोय, मत्स्य पदार्थाचं मूल्यवर्धन करतोय, तर त्यासाठी महिलांनी काय करायला हवं, सगळ्यात प्रथम त्यांनी कशाचं प्रशिक्षण घ्यायला हवं, मासे कसे हाताळायचे, माशांची प्रक्रिया करताना कशा प्रकारे काळजी किंवा दक्षता घ्यावी, एखादा पदार्थ जो आहे त्याची रेसिपी कशी स्टँडर्डाइज करावी किंवा प्रमाणीकरण कसं करावं, त्याचं पॅकेजिंग कसं करावं, अन्न सुरक्षा, लेबलिंग, शीत साखळी, त्यानंतर पदार्थाची गुणवत्ता, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग इत्यादी बाबत महिलांनी अभ्यास करावा, प्रशिक्षण घ्यावे आणि त्यानंतरच व्यवसाय सुरू करावा. शेवटी मी हे सांगू इच्छिते की छोटीशी सुरुवात करा, गुणवत्ता कायम ठेवा, जेणेकरून ग्राहकांचा विश्वास तुम्हाला मिळवता येईल आणि त्यामुळे बचत गटाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. धन्यवाद.
1: तर सखींनो, मत्स्य पदार्थाच्या मूल्यवर्धनातून रोजगार निर्मिती या विषयातून आपण एक महत्वाचा संदेश घेतला असेल. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाला कौशल्य, प्रक्रिया किंवा बाजारपेठेची जोड दिली तर त्यातून केवळ उत्पादनाचे मूल्य वाढत नाही तर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतात. शेती असो, मत्स्य व्यवसाय असो किंवा कोणताही स्थानिक उद्योग, कल्पकता आणि मेहनतीची जोड मिळाली तर प्रत्येक संधीचे रूपांतर रोजगारात करता येते. चला तर आपल्या परिसरातील उपलब्ध संसाधने ओळखून त्यांना कौशल्याची जोड देऊया आणि रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार निर्माण करणारा समाज घडवूया.

शांता पारेख यांचं नाव आवर्जून आठवते. नृत्याची आवड, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि अभिनयातील सहजता यामुळे त्यांनी आपल्या काळातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. लहान वयातच त्यांच्या नृत्य कौशल्याने चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. पुढे दिल देके देखो या चित्रपटातून त्या प्रमुख नायिका म्हणून समोर आल्या आणि त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. तिसरी मंजिल मधील त्यांची नृत्य प्रधान भूमिका आणि कटीपतंग मधील अभिनय यामुळे त्यांच्या कारकिर्दीला वेगवेगळ्या छटा मिळाल्या. दुबळी फक्त ग्लॅमरस अभिनेत्री अशी मर्यादित प्रतिभा न ठेवता त्यांनी दो बदन, चिराग आणि मैं तुलसी तेरे आंगण की यासारख्या चित्रपटातून अभिनयाची वेगळी बाजूही दाखवली. कटीपतंग मधील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना 2020 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि 2022 मध्ये तो प्रदान करण्यात आला. चित्रपटांबरोबरच त्यांनी दूरदर्शन निर्मिती, दिग्दर्शन, चित्रपट वितरण आणि विविध संस्थांमध्ये काम केले. त्या सिंटाच्या अध्यक्ष राहिल्या आणि 1998 ते 2001 या काळात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षही होत्या. आशा पारेख यांचा प्रवास म्हणजे केवळ रुपेरी पडद्यावरील यशाची कहाणी नाही, तर नृत्य, अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन आणि सामाजिक योगदान अशा अनेक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराचा प्रवास आहे. रुपेरी पडद्यावरची त्यांची चमक काळाच्या पडद्याआड गेली असली तरी त्यांच्या भूमिका, नृत्याची लय, अभिनयाची सहजता आजही जुन्या हिंदी चित्रपटांमधून रसिकांच्या आठवणीत तितकीच ताजी आहे. काळ पुढे सरकतो, चित्रपट बदलतात, पडद्यावरची चेहरे बदलतात, पण काही कलाकारांच्या आठवणी मात्र काळाच्या पडद्यावर कायमच्या उमटून राहतात. रुपेरी पडद्यावरची ती आशा आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. गाण्यांच्या सुरात, जुन्या चित्रपटांच्या आठवणीत आणि त्या काळाच्या सुंदर स्मरणात आशा पारेख यांच्या कला प्रवासाला मनापासून सलाम.

0: तर सखींनो, आजचा आमचा नारी विश्व हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून पाठवा. तर आजच्या नारी विश्व या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण प्रज्ञा इंगुले इथेच रजा घेते. पुन्हा भेटूया आणखी काही माहिती सोबत. तोवर नमस्कार. श्रोते हो, आताच आपण विविधांतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा.

0: तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
1: श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
0: गीत गंगा
1: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात हेमंत अवलसकर यांची शब्दरचना ऐकवते. संगीत श्रीकृष्ण चंदात्रे यांचं.

0: हे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट.
1: हे तर झटपट काम आहे.
0: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
0: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
0: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते.
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: श्रोते हो, आता आपण ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या युगलसुरात राजन राखे यांची शब्दरचना, संगीत यशवंत देव यांचं.

0: कुठे आहे
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

0: श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात हे गीत ऐकलं. रचना आणि संगीत होतं अजय नायक यांचं. या गीतासोबतच मराठी गीतांचा कार्यक्रम आपण इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीत गंगा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 11 वाजून 46 सेकंद झाली आहेत.

0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन।
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।
0: मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित पत्रांच्या आपकी फरमाईश या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कागदावरच्या त्या ओळींमध्ये दडले असतात कितीतरी भाव। शब्द छोटेसे असले तरी त्यांच्यात आहे आपुलकीची ठाव। कधी आईची माया असते तर कधी मित्रांची आठवण खास। कधी विरहाचे अश्रू असतात तर कधी आनंदाचा सुवास। मोबाईलच्या या जगामध्ये पत्र हरवले कुठेतरी आज, पण जुन्या पत्रांच्या काण्यात जिवंत आहे आठवणींची साज। हस्ताक्षरातून उमटतात मनामधले सारे रंग, एका पत्राने जोडले आहेत दूर असलेले नाते आपले। मात्र पत्र म्हणजे केवळ कागद नाही, तर तो आहे भावनांचा झरा, मनातून मनापर्यंत पोहोचवणारा प्रेमाचा सुंदर दुवा। खरा, चला तर मग या सुंदर प्रवासाच्या या कार्यक्रमात कोणाचं पत्र आज पहिलं सहभागी होत आहे ते आपण ऐकूयात। इतवारा बाजार अमरावती येथून संतोष बी साहू, बलदेव एच साहू, साहिल एच साहू, पिंकी साहू यांचं। डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे कन्यादान चित्रपटातील हे छानसं गीत।

0: लिखे जो खत तुझे।
1: श्रुति हो आताच आपण मोहम्मद रफी यांच्या सुरात नीरज यांची शब्दरचना ऐकली। कन्यादान या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी। श्रोते हो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे श्री भक्त प्रल्हाद रेडिओ श्रोता संघ दसमल्ले चौक परतूर जिल्हा जालना येथून सुरेशप्पा दसमल्ले सौरभ दसमल्ले सुधाकर आर्ची सरचे दसमल्ले चौक परतूर जालना येथून सौ जयश्री दसमल्ले कुमारी शिवानी दसमल्ले सौ अर्चना काटे कुमारी आकांक्षा काटे दसमल्ले आणि काटे परिवाराला ऐकायचं आहे। तसेच पुढील गीत ऐकण्यासाठी अजून पत्र पाठवलं आहे बालमटाके जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अद्वंत उर्मिला अद्वंत कल्पेश अद्वंत निलेश अद्वंत आणि मयुरी अद्वंत हे यांना ऐकायचं आहे थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील हे गीत।

श्रोतेहो आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात जगदीश केवडकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि चित्रपट होता थांब लक्ष्मी कुंकू लावते. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे मुक्काम पोस्ट मुरादेवी तालुका अंजनगाव सुर्जी येथून मुन्ना सौदागर शबाना यास्मिन सबा सहेर आणि बबलू सौदागर यांचं. धुमाळवाडी रोड अकोले जिल्हा अहमदनगर येथून सुनील साठे लता साठे शुभम साठे शुभांगी साठे या सर्वांना ऐकायचं आहे मोत्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या सुरात मोत्यांची मंजुळा या चित्रपटातील गीत ऐकलं. जगदीश खेबुडकरांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं आनंद खन यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे वरुड जळुका येथून महेंद्र सरकटे, विजय सरकटे, धनश्री सरकटे, स्वराज सरकटे, मिलिंद सरकटे आणि समस्त सरकटे परिवार यांचं. राहणार बोर रांचणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून आहे सुंदरबया बाप्पा जाधव, कुमारी श्रुती आणि संग्राम अनिल सुटे, आशिष काळे, राज आणि रणवीर, किशोर शिंदे वडोकर, कुमारी श्रद्धा लक्ष्मणराव बरसाळे आणि गणेश सुंदर बाबा जाधव. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे नटरंग या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आताच आपण बेला शेंडे अजय अतुल यांच्या सुरात नटरंग या चित्रपटातील गीत ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे विदर्भ श्रोतागण क्लब रामटेकपुरा अकोट येथून अनिल कुमार पिलातर, सौअर्चना पिलातर, अभिलाषा पिलातर, अपेक्षा पिलातर आणि समस्त पिलातर परिवार यांचं, केशवराज वेटाळ अकोट येथून नितीन पाटील, नलिनी पाटील, अजिंक्य पाटील, आदित्य पाटील, शिवाजी चौक अकोट येथून गंगा शिंगोकार, किशोर शिगोकार, समस्त पाटील आणि शिगोकार परिवाराला ऐकायचं आहे पिंजरा या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोते हो आताच आपण उषा मंगेशकर यांच्या सुरात जगदीश केवडकरांची शब्दरचना ऐकली. पिंजरा या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे सुंदरखेड राजमाता नगर श्री अपार्टमेंट बुलढाणा महाराष्ट्र येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश नरवाडे यांचं. नियमित रेडिओ श्रोता संघ मुक्काम शिरजदा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून प्रमोद बावनेर, वर्षा बावनेर, अर्पिता बावनेर, राजेश्री बावनेर आणि समस्त बावनेर परिवाराला ऐकायचं आहे भिंगरी या चित्रपटातील.

श्रोतेहो, आताच आपण उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगलसुरात जगदीश खेपूडकरांची शब्दरचना ऐकली. भिंगरी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं बाल पळसुळे यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे शास्त्री नगर बीड येथून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल, विशाल सपकाळ यांचं. माया टेकडी अमरावती येथून प्रशांत टेकरे, वर्षा टेकरे, श्रद्धा टेकरे यांचं. तालुका भातकुली जिल्हा अमरावती मुक्काम पोस्ट कोल्हापूर वरून प्रज्ञापुत्थ विहार चक्री पाळा सद्धानी इथून श्री विजय मनसाराम चक्रे, सलोनी शुभम चक्रे, प्रणाली विजय चक्रे, मयुरी किशोर मोहोळ, सविता सुभाष चक्रे, शालिनी विजय चक्रे, प्रवीण बाबू, रेशमा सुलताना शहा या समस्त परिवाराला ऐकायचं आहे हे छानसं

श्रोतेहो, आता आपण सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या युगसुरात सुधीर मोघे यांची शब्दरचना ऐकली. कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर मोघे यांनी. या गीतासोबतच आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमातील श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांच्या कार्यक्रमातील आपके फरमाईशमध्ये घेऊया एक छोटीशी ही विश्रांती.

तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप. श्रुती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 11:30 झाली आहेत आणि आपकी फरमाईश या कार्यक्रमात पुढील गीत आपण ऐकणार आहोत. त्या गीतासाठी पत्र पाठवलं आहे न्यू कॉलनी अमरावती येथून डॉक्टर प्रियंका काळपांडे, डॉक्टर प्रशांत काळपांडे, अनिश एवं आशना काळपांडे यांचं. लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदना नगर इंदोर येथून राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी

पाथरचे मालती स्वाती प्रयाग चौधरी यांचं, ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून श्री सुधाकर राजे जाधव, श्री डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ, मोताळा येथून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, करडा रिसोड येथून कुमारी सांगवी देशमुख, कुमारी सर्व देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार यांना ऐकायचं आहे खूबसूरत या चित्रपटातील हे गीत।

श्रोतेहो, आताच आपण कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलसुरात संजीव छेल यांची शब्दरचना ऐकली. खूबसूरत या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे मुक्काम पोस्ट खांबोरा तालुका जिल्हा अकोला इथून गोपाल टाले, भारती टाले, नारायणराव टाले, प्रमिला टाले, श्रुतिका टाले, सागर गवई, शिवकुमार टाले यांचं. डोंगरगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये. बिलाई गड छत्तीसगड येथून रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण, डिंपल देवांगण यांचं. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे हमराज या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो आताच आपण उदित नारायण आणि अलका यादनिक यांच्या युगसुरात सुधाकर शर्मा यांची शब्दरचना ऐकली. हमरास या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी. श्रोते हो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे मेन रोड बनुसात तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून यश चव्हाण, अंश चव्हाण, संदीप चव्हाण, माधवी चव्हाण यांचं तसेच समस्त चव्हाण परिवार, ग्रामपंचायत काळेगाव जाफराबद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ, मोताळा येथून कुमारी प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, करडा रिसोर्ट येथून कुमारी सानवी देशमुख, कुमार सर्व देशमुख, जाधव वायाळ आणि देशमुख परिवाराला ऐकायचं आहे रंगीला या चित्रपटातील छानसं हे गीत.

श्रोतेहो आताच आपण आशा भोसले आणि साथीदारांच्या सुरात मेहबूब यांची शब्दरचना ऐकली. रंगीला या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी. श्रोतेहो पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे दुर्गाई सेलू येथून, चंदू कुलकर्णी हेमलता परभणी येथून, सी आर कुलकर्णी यांचं समस्त कुलकर्णी परिवार आणि हेमलता यांना हे गीत ऐकायचं आहे. दर्यापूर रोड श्रीकृष्णनगर आकोट येथून बंडू भाऊ रोही, अक्षय कुमार रोही, सुलोचनाताई रोही, कुमारी सायली रोही, मालाताई, रुणमयी, सुशील, विकास, मयूर, सुशील रोही आणि समस्त रोही परिवाराला ऐकायचं आहे रास या चित्रपटातील हे गीत.

श्रुतिगाताचा पण अलका यादनिक यांच्या सुरात समीर अंजानी यांची शब्दरचना ऐकली. राज या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रुतिह पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे काशी निवास बंगाली पंजाब येथून प्रकाश रंभाडे, भारती रंभारे, ऑरेंज सिटी नागपूर येथून टोनी बोरकर, ललिता बोरकर यांचं सरस्वती नगर अडगाव तालुका तेलारा जिल्हा अकोला महाराष्ट्र येथून नियामत खा अंजुम बी रुस खा नाबी लाली शबाना अंटी गुड्डान करीम.

करिश्मा सिमरन सामियरन सलीम अलिखा छोटा रेहान मुकंपोस पातुदा खुर्द मनोहर नांदोरकर उर्मिला नांदोरकर श्रेया मोकळकर अथर्व लाहुडकर आराध्या नांदोकर आशिष नांदोकर ईश्वरी स्वराली गौरी आणि समस्त नांदोकर परिवाराला ऐकायचं आहे आशिकी 2 या चित्रपटातील हे छानसं गीत.

श्रोतेहो, आताच आपण अरिजित सिंग यांच्या सुरात आशिकी 2 या चित्रपटातील हे गीत ऐकलं. रचना आणि संगीत होतं मिथुन यांचं. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्याकरता पत्र पाठवलं आहे दीप रेडिओ लिसनर्स क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथून दीपक कुऱ्हाडे, आशिष कुऱ्हाडे, कुमारी कल्पना कुऱ्हाडे, वंदना कुऱ्हाडे, बंटी कुऱ्हाडे आणि समस्त कुऱ्हाडे परिवार यांना, श्री महेंद्र सावरकर मीरा नगरी पांढरी मंदिरामागे इथून, अमोल कपिले शेंदूरजना घाट इथून, प्रशांत सावरकर उर्फ टायगर जयंत कॉलनी इथून, सुधाकर ठाकरे, अशोक बुंदेले, सचिन केचे सामरानगर इथून, विकास शिरभाते किरण नगर इथून, अशोक उन्नरकर गाडगेनगर इथून, समस्त परिवाराला ऐकायचं आहे मोहब्बते या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोतेहो आताचं पण लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या युगलसुरात आनंद बक्षी यांची शब्दरचना ऐकली. मोहब्बते या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. श्रोतेहो या गीतासोबतच आजच्या गीतगुंजांमधील आपकी फरमाईश या हिंदी आणि मराठी गीतांवरील पत्रातील गाणी आठवणी आणि विचारांच्या सुंदर अनुभव आपण सगळ्यांनी घेतलात. शब्दांच्या या सुंदर प्रवासाने आपल्या मनात नक्कीच काही आठवणी जाग्या झाल्या असतील आणि पत्र लेखनाचं महत्व पुन्हा एकदा जाणवून दिलं असेल. आपल्या सर्व श्रोत्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक सुंदर आणि संस्मरणीय झाला. अशाच सुंदर आठवणी, आपली आवड आणि आपले गीत आपण आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता पत्रांच्या माध्यमातून. त्यासाठी आमचा पत्ता आहे गीतगुंजन आपकी फरमाईश द्वारा कार्यक्रम प्रमुख संत गाडगेबाबा विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर 44602. या पत्त्यावर जरूर पत्र पाठवा आणि हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हेही कळवायला विसरू नका. आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रिणी स्नेह ठाकरेला द्या रजा. नमस्कार.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ऐकूया सूत्रबद्ध निवेदनासह कार्यक्रम उर्मी. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. तो म्हणाला आज व्हॅलेंटाईन डे. ती म्हणे नवे काय रोजचेच रडे. ए चल ना मस्त कॅन्डल लाईट डिनर घेऊ. ती म्हणे बरं मुलांना पण सोबत घेऊ. तो लाडात थोडा रोमॅन्टिक. ती मात्र जुनी तशीच अँटिक. त्यानं म्हटलं आज बायको नको ग, तुझ्यातली प्रेयसी हवी. तिनं हसत म्हणलं तुम्हाला काय तुमची रोजच नवी फॅन्टसी. तो म्हणाला चालेल ग, इतकंही हसलीस तरी. हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली. त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळस हसत पुन्हा फुलून गेली. त्याला म्हणाली अरे वेड्या, हा व्हॅलेंटाईन डे फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो, पण तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही डेला लगेच लाजरा होतो. नजरेत नजर मिसळायला कॅन्डल लाईटचं टेबल लागत नाही आणि एकरूप झालेल्या जीवांना व्हॅलेंटाईनचं लेबल लागत नाही. मैत्रिणींना कशी वाटली ही कविता? ही कविता सांगण्याचा उद्देश की आज व्हॅलेंटाईन डे नसला तरी पण आपल्या उर्मीचा विषय आहे प्रेमाचे अनेक रंग आणि प्रेमाच्या तऱ्हा. खरं तर मंगेश पाडगावकर म्हटल्याप्रमाणे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं, जे तुमचं आणि आमचं कायम सेमच असतं. पण या प्रेमाच्या तऱ्हा मात्र खूप वेगळ्या असतात. प्रेमाला ना जर एकच रंग असता, त्याची एकच तऱ्हा असती, तर कदाचित जग फार कंटाळवाणं झालं असतं. पण असं नाहीये. प्रेमाचे अनेक रंग अनेक तऱ्हांमुळे अतिशय सुंदर रंगीत जीवन आपलं झालंय. रंग किती या प्रेमाचे, मोजू कसे कोणी. कधी मायेचा पदर तर कधी मैत्रीची झालर. कधी हास्याची लकेर कधी अश्रूंची ओळ. पण तरीही प्रेमाच्या प्रत्येक घटनेत दडलंय आपलेपणाचं मूळ. प्रेम हे कधी गुलाबासारखं उमलतं तर कधी मोगऱ्यासारखं दरवळतं. कधी वडाच्या झाडासारखं सावली देतं तर कधी पावसाच्या सरींसारखं मनावर अलवार बरसतं. आणि हे जर प्रेम दोन जीवांचं, दोन प्रेमी जीवांचं असेल तर त्या प्रेमाला उपमाच नसते.

प्रेमाची पहिली पायरी, पहिला रंग, पहिली तऱ्हा, जे असतं पहिलं प्रेम आणि आपलं धडधडणारं मन। पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात आलेला पहिला रोमॅन्टिक पाऊस। फरक एवढाच की आपल्याला पावसात छत्री शोधावी लागते आणि पहिल्या प्रेमात आपलं हृदय कुठं लपवायचं हेच कळत नसतं। चेहऱ्यावर निरागसपणा, मनात गोंधळ आणि मोबाईल हातात घेतला की अचानक चेहऱ्यावर आलेलं गूढ हास्य ही आपल्या पहिल्या प्रेमाची लक्षणं। शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एखादी व्यक्ती रोज दिसायला लागली ना की मग आधी आपण म्हणतो काय योगायोग आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली की अरे वा पुन्हा योगायोग, तिसऱ्या दिवशी आपणच तिच्या वेळापत्रकाचा अभ्यास केलेला असतो। ती कधी येते, कुठे बसते, कोणत्या रंगाचा ड्रेस घालते, या सगळ्याची माहिती आपल्याला असते। यामध्ये मात्र फक्त आपल्या अभ्यासाचा अभ्यासक्रम काय आहे हे माहीत नसतं। पहिल्या प्रेमामध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो आपला आरशाशी असलेल्या नात्याचा। पूर्वी आरशात पाहून आपण फक्त केस ठीक आहेत का ते बघायचो, आता मात्र 5 मिनिटं केस, 10 मिनिटं चेहरा आणि शेवटी स्वतःलाच प्रश्न, मी ठीक दिसतोय ना किंवा मी छान दिसतेय ना। तो आरसा सुद्धा मनात म्हणत असतो हो बाबा कालही तू असाच दिसत होतास आणि आजही तू छान दिसतोयस। पहिल्या प्रेमाचा खरा साक्षीदार म्हणजे आपला मोबाईल। मेसेज आला की हृदयाची धडधड वाढते, पण मेसेज काय, नोट्स पाठव ना।

असा निघाला की रोमॅन्टिक स्वप्नांचा फुगा अगदी क्षणात फुटतो. आपण मात्र नोट्स पाठवताना मनात विचार करतो, यामुळे तरी संभाषण पुढे जाईल का? आणि समोरून फक्त उत्तर येतं थँक यू. बस दोनच शब्दात प्रेम कथेचा पहिला अध्याय संपतो. यामध्ये मित्रमंडळींची भूमिका मात्र फार महत्वाची. आपण त्या व्यक्तीचं नाव न सांगता अरे एक व्यक्ती आहे असं म्हणलं की लगेच मित्र म्हणतो मला नाव सांग. आपण काही नाही रे, मग मित्र म्हणतो तिचं नाव सांगितलं नाहीस तर मी उद्या सगळ्यांसमोर विचारेन हा. आणि मग या गुपिताचं रूपांतर ब्रेकिंग न्यूज मध्ये होतं. कधी कधी हे प्रेम इतकं निरागस असतं की त्या व्यक्तीनं फक्त हाय म्हटलं तरी दिवसभर चेहऱ्यावर आपलं हास्य असतं. आई विचारते काय झालं आज एवढा खुश? आपण अगदी लगेच उत्तर देतो काही नाही ग. पण आईच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सांगत असतं मला सगळं माहिती आहे. असं हे पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम कधी सफल होतं तर कधी फक्त आठवण बनून राहतं. पण त्याची गंमत मात्र कायम राहते. कारण पहिलं प्रेम हे आपल्याला प्रेमापेक्षाही जास्त काही शिकवतं. लाजणं, वाट पाहणं, कल्पना करणं, मित्रांकडनं चिडवून घेणं आणि स्वतःच्या हृदयाची धडधड पहिल्यांदाच ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी या पहिल्या प्रेमात तर होतात. आणि म्हणूनच पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यातलं असं सुंदर प्रकरण ज्यामध्ये कधी हसू येतं, कधी लाज वाटते, कधी मन उगाचच आकाशात उडतं. पण वर्षांवर्षांनी मागे पाहिलं की आपण मग स्वतःच स्वतःला म्हणतो किती छान दिवस होते ते. नंबर सेव्ह नव्हता तरी मनात नंबर वन होती. मेसेज फक्त दोन शब्दांचा पण त्यावर चर्चा मात्र अगदी दोन तासांची होती. असं हे पहिलं प्रेम.

आणि समजा या एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं, त्याला तिच्या भावना आणि तिला त्याच्या भावना कळल्या की सुरू होतो प्रेमाचा खरा प्रवास, आणि मग सुरू होतं मेसेजचं प्रेम। आपल्या डिजिटल युगामध्ये प्रेमाला पत्रांची गरज अजिबात नाही हो, भेटीची गरज नाही, एक मोबाईल, इंटरनेट आणि समोरच्याचा नंबर एवढंच पुरेसं। पूर्वी प्रेमपत्र लिहिण्यासाठी कागद, पेन आणि धाडस असावं लागायचं। आता प्रेमाची सुरुवात हाय पासून होऊन कधी कधी ती अगदी सीन इथपर्यंत जाते। हे मेसेजचं प्रेम ना फार गमतीशीर, समोरची व्यक्ती ऑनलाईन दिसली की हृदयात फुलपाखर उडतात, पण आपण मेसेज पाठवला आणि समोरून उत्तर आलं नाही की मनामध्ये लगेच चौकशी समिती बसते, ऑनलाईन आहे, माझा मेसेज पाहिला असेल का, कदाचित टायपिंग करत असेल, अरे अरे अरे अरे ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन। मन म्हणतं ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीये, किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी।

कदाचित टायपिंग करत असेल. अरे अरे अरे अरे, ऑफलाईन झाली आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा ऑनलाईन. मन म्हणत, ही व्यक्ती माझ्या मेसेजला उत्तर देत नाहीये. किती संयमाची परीक्षा घेणार आहे माझी. आणि मग मेसेजमध्ये सर्वात रोमॅन्टिक शब्द येतो, टायपिंग. तो ब्लिंक होत राहतो शब्द. समोर टायपिंग दिसलं की आपण स्क्रीनकडे डोळे लावून बसतो. मनात हजारो विचार. काय लिहित असेल? काही खास असेल का? माझ्यासाठी काही असेल का? आणि काही सेकंदांनी मेसेज येतो, ओके. बस एवढ्या मोठ्या मानसिक तयारीनंतर प्रेमकथेचा हा फुगा एका शब्दानं फुटून जातो. कधी कधी ना आपण मोठा मेसेज लिहितो, भावना, काळजी, आठवणी, 4 इमोजी, 2 प्रश्न, आणि या सगळ्याला समोरून उत्तर येतं, आता हा म्हणजे नेमकं काय नक्की? यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ होऊ शकतं. म्हणजे हो, म्हणजे नाही, म्हणजे ऐकतेय, म्हणजे बोलायचं नाही का? की फक्त म्हणजे आता मला काय उत्तर द्यायचं ते मलाही माहीत नाही. ब्लँक होऊन जातात दोघही. या मेसेजच्या प्रेमामध्ये मात्र इमोजींची भूमिका फार मोठी असते. हा, ठीक आहे नंतर स्माइली घालणं किंवा ठीक आहे नंतर हार्ट घालणं, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. हाय करून स्माइली इमोजी घातला की मन आनंदी, नुसतं हाय आलं की मन सावध, आणि फक्त के असं आलं की मन म्हणतं काहीतरी बिनसलंय. असं असतं हे मेसेजचं प्रेम. पण खरं तर हे मेसेजचं प्रेमही खूप गोड असतं. एखादा साधा जेवलास का, घरी पोचलास का, काळजी घे, हा मेसेज दिवसभराचा थकवा हलका करतो. कारण मेसेज छोटा असला तरी त्यातली काळजी फार मोठी असते. हो की नाही?

0: प्रेमाचा रंग किंवा प्रेमाची तऱ्हा आणखी एक वेगळी असते, ती म्हणजे अबोल असं प्रेम. ती म्हणते, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, तू दिलेला गजरा ओंजळीत माझ्या, त्यात काही फुले आणि काही कळ्या ताज्या. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. फुललेल्या त्या कळ्या म्हणजे सुखाची तू केलेली उधळण. अन लाजऱ्या कळ्यांमध्ये बोलते आपुले सगळे मुके क्षण. कळ्या फुलांचा हा गजरा आपला, जणू व्यक्त अव्यक्तांचा प्रवास निरंतर. अबोल भावनांची बोलकी कहाणी, ज्यामध्ये तुझं स्मरण निरंतर. असं हे अतिशय अबोल गोढ पण तितकंच गोड प्रेम. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. कधी कधी प्रेम ना ते असतं विरुद्धार्थी, म्हणजे एकाला एक आवडत असतं आणि दुसऱ्याला दुसरं आवडत असतं. हा पण प्रेमाचा आणखी एक रंग. तो म्हणतो, तुला लागतो चहा आणि मला लागते कॉफी, तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी, तुला वाजते थंडी मला होतं गरम, तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम, तुझं माझं जमणार तरी कसं. झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे, आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे, मी मात्र झोपतो 12 नंतर आणि रविवारी नसतं क्रिकेट शिवाय गत्यंतर, अगो तुझं माझं जमणार तरी कसं. फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, फिरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग, कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग. मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, मला मात्र खरेदीचा खूप येतो कंटाळा, कळत नाही रंग राखाडी आहे का काळा, तुझं माझं जमणार तरी कसं. घालतो मी शर्ट इस्त्री न करता, घालतो मी शर्ट इस्त्री न करता, जाऊन येतो एकटाच इतरांचं न ठरवता. तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट, बाहेर निघताना नखरे 1760. सांग बाई तुझं माझं जमणार तरी कसं. मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा, मला नसतात लक्षात वाढदिवसांच्या तारखा, जातो बाजारात पण काम विसरतो सारखा. तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रीण, बारीक तुझी नजर डोळे आहेत का दुर्बीण. सांग बाई कसं जमणार तुझं माझं. पण एक सांगू तुला, पण एक सांगू तुला, हे सगळं असूनही आहे तसं जमवूया का आपण. ऊन आणि सावली राहतात जसं, तुझं आणि माझं जमेल का ग तसं.
1: शब्द वाचिते तुझा मना, शब्द शब्द

या सगळ्यांमधून पुढे जाऊन तिचं त्याच्यावर, त्याचं तिच्यावर प्रेम जडतं आणि मग घरात लग्न कार्याची बोलणी सुरू होतात. आणि तेव्हा असतं ते लग्न आधीचं प्रेम, प्रेमाची आणखी एक वेगळी तऱ्हा. हे लग्नाधीचं प्रेम म्हणजे आयुष्यातला असा गोड टप्पा ज्यामध्ये लग्न अजून ठरलेलं नसतं, पण मनाने मात्र संसाराचा आराखडा तयार केलेला असतो. घर कुठे घ्यायचं, सुट्टीला कुठे जायचं, चहा कोण करणार, भांडण झालं तर कोण आधी सॉरी म्हणणार, या सगळ्याचा विचार झालेला असतो. पण घरच्यांना मात्र या बैठकीची अजून काही कल्पना नसते. सुरुवातीला अगदी साधं असतं, हं, तुझं नाव काय, कुठे राहतोस, काय करतोस, अशा प्रश्नांनी सुरुवात होते. काही दिवसांनी प्रश्न बदलतात, जेवलास का, कुठे आहेस, अरे घरी पोचलास का. आणखी काही दिवसांनी चौकशी विभाग सुरू होतो, ऑनलाईन होतास, मग माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिलास. या प्रेमामध्ये गुड मॉर्निंग आणि गुड नाईट यांना विशेष महत्व असतं. सकाळी मेसेज आला नाही तर दिवसाची सुरुवातच संशयाने होते. रात्री गुड नाईट उशिरा आलं तर मनात लगेच विचार सुरू होतो, आज काय झालं असेल. समोरच्याने फक्त कामात व्यक्त असल्याचं सांगितलं तरी मनाने आधी 3 कारण, 4 गैरसमज आणि 5 निष्कर्ष तयार केलेले असतात. लग्न आधी प्रेम करणाऱ्यांचा एक आवडता विषय म्हणजे लग्न झाल्यावर, म्हणजे लग्न झाल्यावर आपण रोज फिरायला जाऊ, हो, रविवारी बाहेर जेवायला जाऊ, हो, आज सकाळी चहा तू करशील, ते मात्र आपण नंतर ठरवू, हं. आणि इथेच रोमॅन्टिक संभाषणाला व्यवहाराची किनार लागते. ह्या प्रेमामध्ये एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची ही मोठी मोहीम सुरू असते. तुला कोणता रंग आवडतो, तुला कोणतं गाणं आवडतं, तुला चहा की कॉफी, हे प्रश्न अगदी प्रेमळपणे विचारले जातात. पण लग्नाची चर्चा पुढे गेल्यानंतर प्रश्न बदलतात. बँकेत सेव्हिंग किती, घर कुठे आहे, नोकरीची काय वेळ, आई वडिलांसमोर राहणार का वेगळा राहणार. आणि ही प्रेमकथा हळूहळू आर्थिक सर्वेक्षणात बदलते. हे लग्नाधीचं प्रेम म्हणजे थोडी स्वप्न, थोडी धडधड, थोडे गैरसमज, भरपूर सारे फोन, आणि त्याहून जास्त आपण खरंच एकत्र आयुष्य जगू शकू का, आणि याबरोबरच एक गोड भीतीही असते. असं असतं हे लग्नाआधीचं प्रेम.

आता सुरू होतं लग्नानंतरचं प्रेम. लग्नानंतरचं प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, कविता, तू माझ्यासाठी किती खास, मी तुझ्यासाठी कसा, अशा वाक्यांनी भरलेलं असतंच. पण लग्नानंतरच्या प्रेमामध्ये अजूनही काही गोष्टी येतात, ते म्हणजे चहा ठेवलास का, भाजी आणलीस का, चार्जर कुठे आहे, आज डब्बा काय द्यायचा, हे नवीन प्रश्न दार ठोठवायला लागतात. प्रेम संपत नाही, पण त्याचा फॉर्मॅट मात्र बदलतो. प्रेमाची तऱ्हा वेगळी होते. लग्नाआधी तो म्हणायचा तुझ्यासाठी चंद्र सुद्धा आणेन. लग्नानंतर ती म्हणते आहो जरा बाजारातून कोथिंबीर आणाल का, तो म्हणतो आत्ता. ती शांतपणे म्हणते हो, चंद्र नको, कोथिंबीर पुरेशी आहे. कधी कधी ना लग्नानंतरच्या या प्रेमाची परीक्षा छोट्याशा भांडणात होते, आणि मग प्रेमामध्ये मतभेद झाले की दोघंही आपापल्या बाजूने अगदी ठाम असतात. काही वेळा घरात शांतता पसरते, मग कोण आधी बोलणार याची चर्चा सुरू होते. 10 मिनिटं शांतता, मग 20 मिनिटं शांतता, शेवटी कोणीतरी विचारतच चहा करू, आणि लगेच उत्तर येतं हो हो कर ना, झालं युद्धबंदी लागू. खरं तर लग्नानंतरचं हे प्रेम फार सुंदर असतं, त्यामध्ये दिखावा कमी आणि काळजी जास्त असते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे वाक्य रोज ऐकायला मिळेलच असं नाही, पण ताप आला तर कपाळावर हात ठेवणारा जोडीदार, बाहेर जाताना लवकर ये म्हणणारी व्यक्ती, आवडता पदार्थ ताटात वाढणं, थकलेल्या दिवसानंतर 2 गोड शब्द बोलणं, हीच तर प्रेमाची खरी रूप असतात. म्हणूनच लग्नानंतर प्रेम कमी होत नाही, उलट ते कवितेतून रोजच्या जगण्यात उतरतं. आधी प्रेम डोळ्यात दिसतं, नंतर ते चहाच्या कपात, डब्याच्या घासात, काळजीच्या प्रश्नात, आणि कधी कधी छोट्याशा भांडणानंतरच्या चल जेवायला बस यामध्ये देखील दिसतं. कारण संसारात प्रेम म्हणजे रोजच आय लव्ह यू म्हणणं नाही, तर रोजच्या गडबडीतही तू आहेस ना ही जाणीव जपणं होय. असं हे लग्नानंतरचं प्रेम.

लग्नाला काही वर्ष होतात, संसार मुरायला लागतो आणि यानंतर या नात्याची गोडी आणखीनच अवेट होते. प्रेमाची यातली आणखी एक वेगळा रंग, एक वेगळी तऱ्हा यामध्ये असते, एक वेगळीच गोडी आणि वेगळीच ओढ. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तो बावचळला, गोंधळला. आता अशा प्रश्नांची सवय नव्हती उरली ना. प्रेम नवनव होतं तेव्हा सगळं ठीक होतं हो. तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही भारी भारी उत्तरं तयार असायची. पण मग लग्न झालं, संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली आणि काल परवा अचानक ही गुगली पडली. त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती, हातात लाटणं, समोर तापलेला तवा. त्यानं संभाव्य धोका ओळखला. सांगण्यासारखं प्रचंड आहे, संध्याकाळी सावकाशीनं सांगतो. असं म्हणून तो कामावर सटकला. तो घरातून बाहेर पडला खरा, पण घर काही डोक्यातून बाहेर पडत नव्हतं. अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेली. कठीण असतो हो हे नात्याचं गणित. एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांमधून सोडवणं अगदी कठीण. तो विचार करत होता, काय सांगावं, मी राजा, तू माझी राणी, वगैरे वगैरे म्हणावं का? नको नको, फार फिल्मी वाटतं ते. तू खूप छान आहेस असं म्हणावं का? नको नको, तिला ते फारच रुक्ष वाटू शकतं. समजूतदार, सहनशील असं म्हणावं का? नको.

तर ती नक्कीच म्हणेल ना याच्यावर की राजकारणासारखी उत्तरं देऊ नकोस. त्याला काही सुचेना. बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं या दोन्हीसाठी ना क्लासेस असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्यांची, त्याच्या मनात असले भलते सलते विचार येत होते. सूर्य मावळला, घरी जायची वेळ झाली. आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्यांची भुवाई वर जाणार याची त्याला खात्री होती. घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. त्यानं बेल वाजवली. अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही, त्याच्या मुलानं दार उघडलं आणि पुढच्या क्षणीच कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला. मुलगा जवळजवळ उडी मारतच म्हणाला, बाबा भजी केली आता आईनं, पटकन हातपाय धुवून या. तो मान डोलावून आत गेला आणि पुढच्याच क्षणी टेबलावर हजर झाला. बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली. त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं. तिनं तोंडभर हसून विचारलं, काही सुचतंय का? त्यानं नकारार्थी मान हलवली. तशी तिनं पटकन टाळी वाजवली आणि आनंदाने म्हणाली, अहो मलाही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला. अरे, आणि ती बोलतच होती. अहो, काही दिवसापूर्वी ना माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं, तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? 7-8 दिवस मी विचार केला पण मला काही सांगताच येईना. आणि मग मात्र मला भीती वाटली. माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय असं वाटलं आणि खूप अपराधी वाटायला लागलं. काय करावं काही कळेना. मला स्वतःविषयी शंका होती पण 12 वर्षानंतर देखील तुझं प्रेम कणभरही आटलेलं नाही याची मात्र खात्री होती. म्हणून मग हा प्रश्न मी तुला विचारला. वाटलं तुला जर उत्तर देता आलं तर मात्र आपण फॉल्टमध्ये आहोत. पण नाही, तुलाही उत्तर देता आलं नाही म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत जिथे फक्त वाटून घेणं हे सुरू झालंय. आता शब्द सापडत नाहीत आणि त्यांची गरजही नाही, कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची धडपड संपलीय. असं म्हणून तिनं एक कांदाभजी त्याला भरवली. शपथ सांगतो, त्याच्या 12 वर्षाच्या संसारामधला सगळ्यात खमंगपणा त्या भजीमध्ये उतरला होता. अशी ही प्रेमाची आणखी एक तरा, मुरलेल्या गोड लोणच्यासारखी.

असं प्रेम हळूहळू वाढत जातं. आता वय पण वाढलेलं असतं आणि वय वाढलं की असलेलं प्रेम ते असतं रोमांस पासून अगदी रिमाइंडर पर्यंत. प्रेमाची ही आणखी एक तऱ्हा. वय वाढलं की प्रेमाची भाषा बदलते. तरुणपणी प्रेम म्हणजे चांदणं, गुलाब, लॉंग ड्राईव्ह, रात्री उशिरापर्यंत गप्पा. आणि वय वाढल्यावरचं प्रेम म्हणजे औषध घेतलंस का, चहा करू का, जरा आराम कर, जीना हाळू उतर रे बाबा. हे वय वाढल्यावर तारे नको असतात, चष्मा कुठे आहे तेवढा शोधून दे रे बाबा. बस प्रेमाची पातळी तीच, पण चष्म्याची गरज वाढलेली. पूर्वी दोघं फिरायला बाहेर पडायचे तेव्हा प्रश्न असायचा कुठे जाऊया, आता प्रश्न असतो किती दूर जायचं, थोडं लांब जाऊया का, नको. रोमांसचा हा प्रवास सुरू होतो आणि शेवटी भाजीच्या पिशवीत येऊन संपतो. वय वाढलं की प्रेमात काळजीचा भाग वाढतो. चहा झाला की गोळी घ्यायची आठवण केली जाते. आता गुड मॉर्निंगपेक्षा तब्येत कशी आहे हा मेसेज जास्त महत्वाचा असतो. कुठे फिरायला जायचं यापेक्षा घरी लवकर या हा शब्द मोलाचा ठरतो. पूर्वी वाढदिवसाला महागडी वस्तू भेट दिली जायची. आता नवरा बायकोला विचारतो काय घेऊ तुला, ती म्हणते काही नको, फक्त मुलाबाळांसमोर आपण आजचा दिवस छान साजरा करूया. कधी कधी दोघं सोफ्यावर बसलेले असतात, टीव्ही सुरू असतो, पण कुणालाच कार्यक्रम नीट दिसत नाही. एकाला झोप येते, दुसऱ्याला चष्मा सापडत नाही, तरी दोघं एकत्र बसलेले असतात. शब्द नसतात पण सहवास असतो. अगदी हेच वय वाढल्याचं प्रेमाचं खरं सौंदर्य आणि खरं लक्षण. केसात आलेली रुपेरी किनार तरी प्रेमाचा रंग बहारदार. गुलाब नसेल हातात आता, पण हाताचा स्पर्श असतो प्रेमाचा आधार. खरंच वय वाढलं की प्रेम अधिक शांत, समंजस आणि आपुलकीचं होतं. डोळ्यातला रोमांस काळजीत बदलतो, नजरेमधलं प्रेम अधिक गहिरं होतं. आणि हातात हात घालून चालायचो आता एकमेकांना आधार देत चालतो. आणि मला वाटतं मैत्रिणींनो, कदाचित हेच प्रेम, ह्याच प्रेमाचं रूप हे सगळ्यात सुंदर असतं. हा प्रेमाचा रंग ही प्रेमाची तऱ्हा सगळ्यात गोड असते.

मैत्रिणीनो, असं हे प्रेम, प्रेमाचे हे अनेक रंग आणि या प्रेमाच्या अत्यंत गोड, निरागस, हव्या हव्याच्या वाटणाऱ्या वेगवेगळ्या तऱ्हा. आणि हे प्रेम आहे म्हणूनच आपण आहोत आणि म्हणूनच ही दुनिया चालली. तर असंच हे प्रेम सतत वृद्धिंगत होवो हीच मनापासून सदिच्छा. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम उर्मी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की सांगा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर. आणि याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: हमारे साथियों ने कुछ और बातें लिखी हैं और जवाब भी लिख दिए हैं। आवास की दुनिया के दोस्तों, आप हमसे जुड़े हुए हैं और लगातार अपने कमेंट्स लिख रहे हैं, हमें अपने संदेश भेज रहे हैं और एकदम लाइव कार्यक्रम है ये सुरीला सफर, तो हम अपने साथियों के संदेश पढ़कर आपको सुनवा देते हैं। इस सफर में लोकप्रिय गायक सुबीर कुमार की भूमिका निभाई थी अमिताभ बच्चन ने और शास्त्रीय संगीत में माहिर गायिका के किरदार में नजर आई थी जया भादुरी बच्चन और उनके साथी कलाकार थे बिंदु असरानी।
1: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी। स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन। अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं। केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे। वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल। ही चौकट देशातल्या वाहन उद्योगांसाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल। देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील। ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं या संबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे। या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक

0: काटेकोर अटी लागू होतील. नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी मानक एप्रिल 2027 पासून आत्ताच्या मानकांची जागा घेतील आणि ती 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. भारताबरोबर व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या संधी कतारमधल्या व्यावसायिकांनी प्राधान्यानं स्वीकाराव्यात आणि आर्थिक संबंध दृढ करावेत असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. दोहा इथं झालेल्या कतारी व्यावसायिक असोसिएशनच्या गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. भारताच्या विक्रमी आर्थिक वाढीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. तसंच 2025-26 मध्ये भारतात 94 अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक थेट परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. कतारचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री अहमद बिन मोहम्मद अल सईद यांचीही त्यांनी भेट घेतली. पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा, औषध व्यवसाय, रसायन, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा अनेक क्षेत्रातल्या गुंतवणूक संधींबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशा वेळी देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
2: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर्स और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
0: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितते विरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, जयराम रमेश, KC वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपा, CPI, CPIM, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी

0: रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकातून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायाबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या आर्थिक नातेसंबंधांना गती मिळाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतल्या उद्योजक संघटनेच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. भारतात उद्योगाचा आणि खसबी कामगारांचा पाया वाढत असून अमेरिकेतल्या उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं गोयल म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 3 सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅक मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तानीपार्थी याच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया धांदस हिनं 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. भारतानं आतापर्यंत 9 सुवर्ण, 21 रौप्य आणि 27 कांस्य पदकासह एकूण 57 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि 1 दिवसीय सामना आज गुवाहाटीतल्या बरसापारा मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी. स्पष्ट आणि अद्ययावत मतदार याद्या हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3,000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रति प्रेम के टकराव को बेहद संजीदगी और बिना किसी मेलोड्रामा के दिखाया गया है. एक साथी ने लिखा है कि ऋषिदा ने अपने 4 दशकों के करियर में 42 फिल्में डायरेक्ट की और उन्हें भारत के मिडिल सिनेमा का पायनियर माना जाता है. उनकी फिल्में मिडिल क्लास के माहौल को दिखाती थीं. एक मैसेज है कि ऋषिदा एक ऐसे फिल्मकार थे जिन्होंने हिंदी फिल्मों को एक नई राह दिखाई. उनकी फिल्में ना तो तड़क भड़क भरी होती थी, ना बहुत ज़्यादा संजीदा होती थी, बल्कि उनमें सादगी और संजीदगी का एक बेहतरीन मिश्रण हुआ करता था. उनकी फिल्मों में आम इंसान की रोज़मर्रा जिंदगी, उसकी खुशी, उसके गम और उसके मसाइल को बड़ी खूबसूरती के साथ पेश किया जाता था. ऋषिदा की फिल्में जमीनी जनजीवन की जीवंत जगाती तस्वीर होती थी. दर्शक उनकी फिल्मों में खुद को महसूस करता था. और बावर्ची फिल्म मुझे सबसे ज़्यादा पसंद है. एक साथी ने लिखा है कि ये कैसा संयोग है कि इस वक्त टीवी पर फिल्म अनुपमा दिखाई जा रही है और गाना धीरे धीरे मचल ए दिले बेकरार चल रहा है और इधर रेडियो पर भी यही गाना चल रहा है.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. एसआयआर मधल्या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी. एंटिलिया स्फोट प्रकरणी सचिन वाझेच्या जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. अरबी समुद्रातल्या कारवाईत 3000 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 5 जणांना अटक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज मिळवली 3 सुवर्णपदकं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे. याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उत्सारण याबाबत नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल. त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला असलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं यासंबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या नव्या मानकांचं पालन करताना उत्पादकांना स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना करण्यासाठी अधिक वाव मिळेल असंही ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत वोकल फॉर लोकल हा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: जागतिकीकरणाच्या रेट्यात देशोदेशीची उत्पादनं भारतात सहज मिळू लागली. मात्र अशा वेळी देशांतर्गत

0: उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं ठरलं. स्थानिक कारागिरांचा रोजगार, पारंपरिक उपजीविकेचं साधन तसंच पारंपरिक हस्तकलांचं संरक्षण या हेतूनं नीती आयोगाने व्होकल फॉर लोकल अभियान 13 मार्च 2024 रोजी सुरू केलं. देशातल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येतं. सरकारची ई मार्केट प्लेस आणि इतर उपक्रमांमध्ये तिथल्या हस्तकला आणि इतर उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाते. एक जिल्हा एक उत्पादन अशा उपक्रमांमधून मोठ्या शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्थानकं, बस स्थानकं अशा ठिकाणी विक्रीची दालनं सुरू करून दिली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने विविध ठिकाणी अशा उत्पादनांची प्रदर्शनं भरवण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या विविध उत्सवांमध्ये देखील कोल्हापुरी चपला, मधुबनी पेंटिंग्स, सोलापुरी चादरी, हापूस आंबा अशा उत्पादनांना मागणी असते. स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचं आणि कारागिरीचं जतनही या उपक्रमातून होतं. बहुसंख्य पारंपरिक हस्तकला उद्योग पर्यावरणाला हानिकारक नसल्याने हा उपक्रम पर्यावरणस्नेही बनला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात मन की बात मध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं.
1: भारत के आत्मनिर्भर बनने का मार्ग भारत में बनी चीजों पर गर्व करने से ही प्रशस्त होगा. इस संदेश को ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाना भी हमारी जिम्मेदारी है. हमारे क्रिएटिव वर्ल्ड के साथियों, इन्फ्लुएंसर और सेलिब्रिटीज की भी इसमें बहुत बड़ी भूमिका है. मेरा आपसे आग्रह है कि स्वयं भी वोकल फॉर लोकल को अपनाएं और दूसरों को भी इसके लिए प्रेरित कीजिए.
2: स्पष्ट आणि अद्ययावत मतदार यादा हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मतदार याद्यांमध्ये चुकीच्या नोंदी झाल्या तर निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पणाला लागेल असं ते म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलनाचा आराखडा ठरवण्यासाठी आज एनडीए आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या कथित अनियमिततेविरोधात येत्या 2 तारखेपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पातळीवर लोकशाही वाचवा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तसंच 6 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा निघेल असा इशाराही खरगे यांनी दिला. या संदर्भात विरोधी पक्षांचे सदस्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे. 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. इराणमधून निघालेल्या आझाद नावाच्या जहाजातून हा साठा पाकिस्तानातल्या ग्वादार बंदरामागे लहान लहान मासेमारी नौकांमधून लक्षद्वीप किंवा मुंबईच्या किनाऱ्यावर उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुजरात पोलिसांचं दहशतवादी विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. गेले 17 दिवस ही कारवाई सुरू होती असं गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आलं आहे. अटक केलेले आरोपी, जहाज आणि मुद्देमाल पूर्ण बंदोबस्तात मुंबईत आणण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांच्या जागतिक तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचे आणि त्यांच्या कारवायांबाबतचे धागेदोरे या तपासात मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकांची लयलूट केली. नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीने मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक तिरंदाजी प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घंगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताने आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 28 कांस्य पदकांसह

प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारनं गहू, बाजरी, चणाडाळ, मसूर, मोहरी आणि करडई या पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ केली आहे। रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं। यासाठी 90,962 कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे। नवीकरणीय ऊर्जेचा वापर अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमध्ये फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत। अरबी समुद्रात किनाऱ्याजवळ अंमली पदार्थांचा मोठा साठा भारतानं पकडला आहे। 526 किलो वजनाच्या या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये आहे। गुजरात पोलिसांचा दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली। या प्रकरणी 5 पाकिस्तानी नागरिकांना पकडलं आहे अशी माहिती गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाण्यात काल रात्री झालेल्या गोळीबारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली। या प्रकरणी पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना अटक केली आहे। याशिवाय तिघे जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक आढळल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे। विशेष न्यायालयानं वाझे याला जामीन दिला होता, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळचे 5:03 आणि 44 सेकंद झालेली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत। कृपया प्रतीक्षा करा।

0: तीन और निशानेबाजी में एक स्वर्ण सहित कुल चार स्वर्ण पदक जीते। तीरंदाजी में पुरुष कंपाउंड टीम ने चीन को, मिक्स टीम कंपाउंड ने कोरिया को और महिला कंपाउंड टीम ने चीन को हराकर स्वर्ण पदक जीता। भारत पदक तालिका में 10 स्वर्ण, 21 रजत और 29 कांस्य सहित कुल 60 पदक के साथ 8वें स्थान पर है। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आप सुन रहे हैं विविध भारती पर तराने नए पुराने।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाची 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी। दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून बालकांच्या अन्नाबाबतचे नियम कडक। मोफत नमुने, भेटवस्तू किंवा इन्फ्लुएन्सरद्वारे प्रचारास मनाई। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांच्या हॅट्रिकसह भारताची 4 सुवर्णपदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना माहिती दिली।
3: सबसे पहला फैसला लिया गया रबी क्रॉप्स के लिए MSP तय करना। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने अपने कार्यकाल के आरंभ से ही MSP में 50% प्रॉफिट देना वो तय किया था, उस फैसले को इसमें लागू किया गया है। वीट, बार्ली, ग्राम, लेंटिल्स, रेपसीड, मसूर, मस्टर्ड और सनफ्लावर, इन सब के लिए जो प्रोडक्शन कॉस्ट है उससे कम से कम 50% ज्यादा रखी गई है MSP।
2: करडईच्या MSP मध्ये सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल तर मोहरी आणि रॅपसीडच्या दरात 413 रुपये वाढ करण्यात आली आहे। मसूरमध्ये 390 रुपये, जवमध्ये 136 रुपये, हरभऱ्यात 83 रुपये तर गव्हाच्या MSP मध्ये 25 रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे। याशिवाय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयात ग्रीन एनर्जी कॉरिडॉर फेज 3 योजनेला मंजुरी देण्यात आली असून यामुळे राज्यामधून 135 गिगावॅट पर्यंत अक्षय ऊर्जा वहन करण्यासाठी आंतरराज्यीय प्रसारण व्यवस्था मजबूत होणार आहे। राज्यातल्या दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाईन आवेदन पत्र भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळानं सर्व विभागीय मंडळांना दिली आहे। मदत आणि पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे। याबाबतच्या पुढील सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार असून सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांमधल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तात्काळ सूचना द्याव्या आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीनं सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहे। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोत बळकटीकरण आणि नाला खोलीकरणाची कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले। 75% पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करून टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, कायदा सुव्यवस्था, निवडणूक आयोगाची भूमिका आणि सचिन वाजे यांच्या जामीन प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी त्यांनी नागपुरात केली। पंचनाम्यांच्या नावाखाली दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं शिशूंसाठी फॉर्म्युला दूध, फॉलो अप फॉर्म्युला आणि पूरक आहाराबाबत कडक नियम लागू केले असून मोफत नमुने, भेटवस्तू, कॅशबॅक तसंच इन्फ्लुएन्सर आणि सोशल मीडिया प्रमोशनला बंदी घेतलीय। प्रत्येक उत्पादनाच्या पॅकेजवर मदर्स मिल्क इज बेस्ट फॉर युअर बेबी हा संदेश ठळकपणे देणं बंधनकारक करण्यात आलाय। पूरक आहार 6 महिन्यांनंतरच सुरू करण्याच्या सूचना देणं तसंच बालकांचे किंवा महिलांचे फोटो आणि दिशाभूल करणारे दावे टाळणं बंधनकारक आहे। नियमांचं उल्लंघन, चुकीची जाहिरात किंवा परवानाशिवाय व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड तर निकृष्ट दर्जाच्या अन्नासाठी 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। हे नियम उत्पादकांपासून वितरक, विक्रेते, रुग्णालय आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म पर्यंत सर्व संबंधितांना लागू असून आदेश तात्काळ प्रभावी झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब

0: भारत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत एक देश एक कर एक बाजारपेठ या उपाययोजनेविषयी.
1: 2017 मध्ये लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GST चा उद्देश विविध केंद्रीय आणि राज्य करांमुळे विभागलेली देशांतर्गत बाजारपेठ एकसंध करणे, करावर कर आकारणीची पद्धत दूर करणे आणि राज्यांच्या सीमांवरील अडथळे कमी करणे हा होता. यामुळे केंद्र आणि राज्यांचे 17 कर आणि 13 उपकर एका समान कर व्यवस्थेत आणण्यात आले, त्यामुळे एक देश एक कर एक बाजारपेठ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. GST पूर्व काळात आंतरराज्यीय वाहतुकी दरम्यान वारंवार कर तपासणी, कागदपत्रांची पूर्तता आणि सीमा तपासणीमुळे वाहतुकीला बराच वेळ लागत असे. जागतिक बँकेच्या निरीक्षणानुसार अशा विलंबामुळे भारतातील लॉजिस्टिक खर्च आंतरराष्ट्रीय मानकांच्या तुलनेत 2 ते 3 पट अधिक होता. GST नंतर लांब पल्ल्याच्या वाहतूक क्षमतेत 47% वाढ झाली आहे. 2025-26 मध्ये सकल GST संकलन 22,27,000 कोटी रुपये झाले. या सुधारणेमुळे सहकारी संघ राज्यवादालाही मिळालं. विभाज्य कर संचयातील राज्यांचा वाटा 32% वरून 41% करण्यात आला. GST न देशातील विविध राज्यांना स्वतंत्र कर क्षेत्रांऐवजी एकाच राष्ट्रीय आर्थिक बाजारपेठेतील सहभागी घटक बनवण्याच्या प्रक्रियेला गती दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजे CAFE मानांकनांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनांची इंधन कार्यक्षमता आणि कार्बन उच्चारण याबाबतची नवीन चौकट या मानकांद्वारे निश्चित होईल. ही चौकट देशातल्या वाहन उद्योगासाठी अधिक स्पष्ट आणि स्थिर धोरण प्रदान करेल, त्यामुळे अधिक ऊर्जा कार्यक्षमता आणि इंधन वापर कमी करण्यास मदत होईल. देशांतर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच देशात विक्रीला आलेल्या आयात वाहनांना सुद्धा ही मानकं लागू असतील. ग्राहकांना यामुळे अनेक पर्याय उपलब्ध होतील असं ऊर्जा मंत्रालयानं या संबंधीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. खामगाव औद्योगिक क्षेत्रातल्या मेसर्स AM ऑइल्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करून 3,51,00,000 रुपये किमतीचा सुमारे 2,48,845 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचं तसंच तेलाचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आल्यानं ही कारवाई करण्यात आली. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेड इथल्या वेकोलीच्या गोकुळ मुरपार उपक्षेत्रातील वरिष्ठ पर्यवेक्षक पवन नखाते यांच्यावर कामाचं बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आज गंगापूर चौक उमरेड इथं सापळा रचून 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना नखाते यांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्णपदकांची कमाई केली. कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारतानं सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीतही भारतानं सुवर्णपदक मिळवलं असून मिश्र ट्रॅप संघानं अव्वल स्थान पटकावलं. भारतीय मुष्टियोद्ध्यांनी पदक तालिकेत आणखी 3 कांस्यपदकांची भर घातली. प्रिया घनघास, नरेंद्र बेरवाल आणि कपिल पोखरिया यांनी आपापल्या गटात कांस्यपदक पटकावलं. दरम्यान मल्ल सुनील कुमारनं पुरुषांच्या 87 किलो वजनी गटातील ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकलं. हांगझो 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदक जिंकणारा सुनील कुमार हा आशियाई क्रीडा स्पर्धेत ग्रीको रोमन प्रकारात 2 पदकं जिंकणारा पहिला भारतीय मल्ल ठरला आहे. दरम्यान भारताच्या पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहे. या विजयांसह भारताच्या पदकांची एकूण संख्या 60 झाली आहे. त्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पुरुषांच्या 3 दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज गुवाहाटी मधल्या बरसापारा मैदानावर खेळला जात आहे. विजयासाठी वेस्ट इंडिजनं 406 धावांचं लक्ष ठेवलंय. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल, शाई होप आणि आमिर जांगू यांच्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 50 षटकात 7 गडीबाद 405 धावा केल्या आहेत. विदर्भ साहित्य संघातर्फे यंदापासून विदर्भस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून ही स्पर्धा दिवंगत रंगकर्मी राम जाधव यांच्या स्मृती समर्पित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून 1 ते 24 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाची 2027-28 विपणन हंगामासाठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी. दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून बालकांच्या अन्नाबाबतचे नियम कडक. मोफत नमुने, भेटवस्तू किंवा इन्फ्लुएन्सरद्वारे प्रचारास मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांच्या हॅट्रिकसह भारताची 4 सुवर्णपदकांची कमाई. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बांसुरी पर पहाड़ी धुन आप सुन रहे थे। कलाकार थे अरविंद गजेंद्र कड़कर। आज विविध भारती के खजाने से हम ले आए थे उनके साथ की गई के शैलेंद्र की बातचीत। और अब इसके साथ ही आज का संगीत सरिता कार्यक्रम समाप्त।
1: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
2: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
1: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
2: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
1: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
2: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
1: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
2: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडईच्या एमएसपी मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्ण पदकं. केंद्र सरकारनं गहू जव हरभरा मसूर मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरात वाढ केली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. गव्हासाठी 2610 रुपये तर जवासाठी 2286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केलं आहे. हरभऱ्यासाठी 5958 रुपये तर मसुरासाठी 7390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6613 तर करडईसाठी 7215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट बार्ले ग्राम लेंटिल रेपसीड मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी सांगितलं.
1: ये 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीन फील्ड लाइन्स को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइन्स को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जारी केले. त्यात 2027-28 या वर्षात प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिल पासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यात सौर परावर्ती रंगाचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग आणि अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत. काल रात्री झालेल्या गोळीबारात पुर्णेकर यांचा मृत्यू झाला होता. हेंटिलिया बॉम्ब धमकावणी प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं काल वाझे याला जामीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेनं या जामिनाला आव्हान दिलं होतं. आयआयटी मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात साहिल याचे पालक, सहकारी विद्यार्थी, आयआयटीच्या वसतिगृहातले कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र साहिल याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचा जबाब अद्याप नोंदवलेला नाही. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या 4.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैरनार याला मालेगावच्या जलदगती न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. त्याला 7 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या

0: इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकं जिंकली. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: राज्य शासनाच्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मूलभूत बदलांची गरज आहे असं राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी म्हटलं आहे. त्या परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय कृती दलाच्या प्रमुख आहेत. या कृती दलानं आज नाशिक विभागातले विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांशी थेट संवाद साधला, त्यानंतर त्या बोलत होत्या. राज्यातल्या 5ही महसूल विभागांमध्ये परीक्षा पद्धतीतल्या सुधारणांच्या अनुषंगानं समितीनं आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर सुमारे 30,000 विद्यार्थ्यांनी ईमेल तसंच निवेदनाद्वारे आपल्या शंका, प्रश्न आणि सूचना मांडल्या असल्याचं व्ही राधा यांनी सांगितलं. पाणी टंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन, जलस्रोतांचं बळकटीकरण, नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं, 75%पेक्षा अधिक पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करणं आणि टँकरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजनं केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि आमिर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 षटकात बिनबाद 56 धावा झाल्या होत्या. भारतात यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 87.4% पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्री विभागानं दिली आहे. सन 2001 नंतर मान्सून हंगामातली पावसाची ही 4थी सर्वात कमी नोंद आहे. मान्सून हंगामातलं पावसाचं प्रमाण सरासरी 868 मिलीमीटरपेक्षा जास्त असतं, मात्र यंदा भारतात 759 मिलीमीटर इतकाच पाऊस झाल्याचं विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईची

0: एमएसपी मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ठाण्यातले विभाग प्रमुख पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: संगीत

0: मंडळी नमस्कार, राम राम। आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपलं स्वागत करतो। आज बुधवार भारतीय सौर दिनांक 8 अश्विन शके 1948 दिनांक 30 सप्टेंबर 2026। मंडळी, आज राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत आकाशवाणी सोलापूर केंद्र निर्मित कार्यक्रम आपण ऐकूया। तत्पूर्वी जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज आहे। या जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज। आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत ऐकूया डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आजबे यांची मुलाखत। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील, आकाशवाणी सोलापूर केंद्राची आहे।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अकोला या गावचे युवा शेतकरी महेश आजबे उपस्थित आहेत आणि विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 2022 सालचा युवा शेतकरी पुरस्कार हा त्यांना मिळाला आहे। कार्यक्रमामध्ये आज डाळिंब निर्यातीचे निकष आणि नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी आपल्याशी ते सखोल अशी चर्चा करणार आहेत, सविस्तर अशी माहिती आपल्याला देणार आहेत। तर सर्वप्रथम महेश जी, आपलं स्वागत, नमस्कार।
2: नमस्कार।
1: तर सुरुवातीला मला सांगा की स्थानिक बाजारपेठ सोडून डाळिंब एक्सपोर्ट करावं असं आपल्याला कधी वाटलं आणि कशामुळे वाटलं?
2: मुळात माझं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण शेतीचं आहे। आजोबापासून ते वडिलांपर्यंत शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे। शेतकऱ्याच्याच घरात जन्माला आल्यामुळं जे काय चॅलेंजेस असतात पिकवल्यानंतर विकेपर्यंत हे अनुभवत आलो होतो। त्याच्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग या फील्डमध्ये मी डिग्री घेतली।
1: अच्छा।
2: त्याच्यानंतर ज्यावेळेस फायनल इयरला होतो ऍग्रिकल्चरच्या एज्युकेशनमध्ये त्यावेळेस इस्रायलला जायला संधी मिळाली आणि इस्रायल सारख्या देशामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं जे उत्पादन करण्याची क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि पूर्ण जगभर त्यांचं जे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात पाहण्यात मिळाल्या। तो जो देश आहे इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर इतक्या चांगल्या दर्जाचं उत्पादन करू शकत असेल तर आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतू एकसारखे आहेत, सगळं हवामान एकसारखं आहे आणि एवढ्या चांगल्या संधी असताना आपण मागं पडतोय असं त्यावेळेस जाणवलं। आणि त्यावेळेस बीटेक फायनल इयरला असताना ठरवलं की आपल्याला एक्सपोर्ट असेल, प्रोसेसिंग असेल या गोष्टीमध्ये उतरायचंच आहे। त्यावेळेस त्यामुळे बीटेक फायनल इयरला म्हणजे 2018 सालीच मी कंपनीची स्थापना केली आणि त्यावेळेसच इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन काढलं। म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज शिकत होतो त्यावेळेसच अभ्यास ठरवला होता की पुढे जाऊन आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि आपल्या भागात पिकलेलं जे काही उत्पादन असेल शेतकऱ्याचं ते निर्यात करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने करता येईल तेवढं करायचं या उद्देशानं 2018 साली मी लायसन काढली।
1: बर, ज्यावेळी तुम्ही आता हा निर्यात म्हणून किंवा एक्सपोर्टचा जो व्यवसाय करताय डाळिंबाच्या बाबतीत खास करून, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळी आपण आपल्या डाळिंबांची विक्री करतो आणि दुसरीकडे एक्सपोर्टमध्ये जर या डाळिंबाला जो काही नफा मिळतो तर याबाबत जे काही आर्थिक गणित आहे म्हणजे मिळणारा जो नफा आहे तर याचं आर्थिक गणित कसं सांगाल तुम्ही?
2: याचं आर्थिक गणित जर पाहायला गेलं तर मुळात एक्सपोर्ट म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये दान दुप्पट होतात की काय, म्हणजे जर इथं रेट 50 रुपये चालू असेल तर एक्सपोर्ट केल्यानंतर तो 150-200 रुपये मिळतो, तर असा मुळात हा गैरसमज आहे। तर एवढ्या पटीमध्ये तिथं नफा होतो असं नाहीये। परंतु कंट्री वाईज जर डिवाइड केला आपण युरोप साईडला गेला तर तिकडचा नफा जो आहे तो नक्कीच बाकी इतर कंट्री देशांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीचा राहतो। पण बऱ्यापैकी आता जो एक्सपोर्टचा जास्त कल आहे तो गल्फ मध्ये जास्त चालू आहे, म्हणजे आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चालू आहे। तर एका कंटेनर जर आज भरायचं ठरवलं आपण दुबईसाठी एक उदाहरण जर घेतलं तर सर्वसाधारण तुम्हाला एक 16 ते 17 टन माल एका कंटेनर साठी लागतो।
1: अच्छा।
2: तर त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिस्टिक पॅकेजिंग आणि अगदी इथून लोड केल्यापासून ते दुबईमध्ये पोहोचेपर्यंत जर हा सर्वसाधारण रेट टोटल खर्च काढला एका कंटेनरचा तर आजही तो 25 ते 30 लाखाच्या घरात जातो।
1: अच्छा।
2: ते झाली गुंतवणूक। मग तो विकल्यानंतर जो मिळणारा नफा आहे तर तो सर्वसाधारण प्रति बॉक्स मागे जो काय असेल तर ते 100 ते 200, म्हणजे एका कंटेनर मागे तुम्ही 30 लाखाच्या गुंतवणुकीच्या पाठीमागे तुम्ही 5 ते 8 लाखापर्यंत तुम्ही प्रति कंटेनर नफा मिळवू शकता।
1: बरोबर।
2: तिथल्या चाललेल्या डिमांड आणि सप्लाय वरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत। कमीत कमी तुम्ही 2 लाख कमवू शकता, जास्तीत जास्त कधी कधी 10 लाख रुपये सुद्धा तुम्हाला एका कंटेनर मागे मिळू शकता।

0: म्हणजे एवढी क्षमता याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही 16 टनाचा कंटेनर भरला तर त्याच्यामध्ये कंटेनरचा खर्च वजा तुम्ही 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंत हा नफा मिळू शकतो. आणि युरोपकडे तर तुम्ही गेला तर हा आकडा कदाचित वाढू शकतो, एवढा नफा राहतो त्याच्यामध्ये.
1: मग आता या डाळिंबाच्या एक्सपोर्ट उद्योगामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना जर उतरायचं झालं किंवा तो सुरू करायचा झाला तर त्यामध्ये महत्वाच्या प्राथमिक बाबी कोणत्या आहेत?
0: जर निर्यात कोणाला चालू करायचा असेल, शेतकरी बांधवांना असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं एक्सपोर्ट म्हणजे काय हे बेसिक गोष्टी त्याच्या जाणून घेणं खूप महत्वाच्या गरजेचं आहे. तर तुम्ही पर्टिक्युलर एका देशामध्ये जर करायचं ठरवलं तर त्या देशातले नॉर्म्स काय आहेत, तर त्या देशासाठी डाळिंब हवा असेल तर त्यांची कॅटेगरी काय, म्हणजे साईज, कलर, पॅकेजिंगचे वेगवेगळे ह्या पॅटर्न असतात, तर ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे. त्या देशातलं मार्केट तुम्ही एक दोनदा जाऊन बघून प्रत्यक्षामध्ये तिथली सेलिंग करण्याची पद्धत कशी आहे, एजंट कसे पद्धतीने सेल करतात, आणि आपलं चालू रेट आणि तिकडचे रेट हे जेतली तफावत, ह्या सगळ्या गोष्टींचा सुरुवातीला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मुळात ज्या देशात करणार आहे त्या देशासाठी तो रेसिड्यूट फ्री म्हणजे ऑर्गॅनिक लागतंय की आपलं रेग्युलर डाळिंब जातं ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ऑर्गॅनिक पाहिजे असेल तर ते कशा पद्धतीने पिकवायला पाहिजे ह्याचाही अभ्यास केला पाहिजे.
1: बरं,
0: तर अशा पद्धतीने एक्सपोर्ट जर करायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून करणं योग्य राहील.
1: आता आपण आर्थिक उत्पन्नाबाबत बोललो किंवा जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं झालं त्यासाठी महत्वाचं असतं ते त्याचं वाण.
0: बरोबर.
1: तर आता एक्सपोर्ट विषयी जर खास चर्चा करतोय आपण, एक्सपोर्ट करत असताना डाळिंबाचं कुठलं वाण आपल्याला किफायतशीर ठरतं?
0: अगदी बरोबर. डाळिंबामध्ये सध्या बऱ्याच व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये भगवा आहे, गणेश आहे, किंवा आता नवीन शरद किंग आहे, अशा बरेच नवीन वाण आता आलेले आहेत. परंतु आजपर्यंत आम्ही जेवढे कंटेनर एक्सपोर्ट केली त्याच्यामध्ये चांगली टिकवण क्षमता जाणवलेला जो वाण आहे तो म्हणजे आपला भगवा.
1: बर,
0: जो रेग्युलर भगवा आहे जुना आपला, त्याची जी किपिंग क्वालिटी आहे, टिकवण क्षमता आहे, ती इतर व्हरायटीच्या तुलनेत नक्कीच चांगली आहे. याचे अनुभव घेतले म्हणजे आम्ही राजस्थानवरून माल भरलेले, गुजरातवरून भरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातून भरलेले आहेत. तर महाराष्ट्रातले आणि राजस्थानमधला जो भगवा आहे त्याची टिकवण क्षमता जी आहे ती अतिशय सुंदर आहे. तर म्हणजे अगदी आम्ही इथून कंटेनर भरला दुबईमध्ये काही आपत्तीमुळे, नैसर्गिक अडचणीमुळे किंवा वॉरच्या सिच्युएशनमध्ये कंटेनर होल्डवर पडले होते, तर एक एक महिन्यानंतर जरी कंटेनर ओपन केले तरी माल आहे असा भगवा व्हरायटीचा होता आणि तो चांगल्या रेटमध्ये विकला गेला. पण ह्याच तुलनेत आम्ही ज्यावेळेस गुजरातचे वगैरे माल भरले ते अगदी 15 दिवसामध्ये सडले वगैरे अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एक्सपोर्टसाठी जर डाळिंबामध्ये विचार करत असतील तर भगवा जो आपला रेग्युलर आहे, तर त्यातल्या त्यात खास करून आपला सोलापूर आणि सांगोल्याचा जो भगवा आहे तर त्याची टिकवण क्षमता ही अप्रतिम आहे. जगामध्ये कुठेही आपल्याला तो रन होऊ शकतो. त्या भगवा या वाणालाच मी एक्सपोर्ट साठी तरी हे देईन.
1: बर, आता आपण पाहतो की डाळिंब एक्सपोर्ट करायचंय तर मग जी काही डाळिंब लागवड पद्धती आहे मग त्या लागवड पद्धतीमध्ये इतर पारंपरिक पद्धतीपेक्षा कोणत्या विशेष बाबींचा आपल्याला समावेश करावा लागेल?
0: आता बदलत्या काळानुसार बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर ऑर्गॅनिक फूड वरती कल पूर्ण बदलत चाललेला आहे. बाहेरच्या देशातले जे काही कंझ्युमर लोक आहेत ते पूर्ण अवेअर आहेत हेल्थच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामुळे ऑर्गॅनिक वरती आता भर भविष्यामध्ये खूप मोठा आपल्या शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे पिकवण्यासाठी. परंतु आता हा बदलता हवामान आणि जे आताचे रोग जे आहेत ते अतिशय भयंकर आहेत. एका रात्रीमध्ये शेतकऱ्याची एका वर्षाची मेहनत वाया जाऊ शकते. ते नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी हाय लेवलचे केमिकल्स वापरतात. कारण ऑर्गॅनिक वरती जर ते भाग आपल्याला कंट्रोल करायचे असेल तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस भरपूर आहेत. आलेले रोग कंट्रोल करणं वगैरे त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी हे केमिकल कडे हे केले जातात. परंतु जर कोणी स्थानिकचा विचार न करता एक्सपोर्ट साठी बागेचं नियोजन करत असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, जसं की युरोपला जर पाठवायचं असेल तर त्यांचा ठरलेला चार्ट आहे.
1: बरोबर.
0: की जर तुम्ही बाग छाटणी केल्यापासून ते माल हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही कुठले स्प्रे कोणत्या टायमिंगला द्यायचे आहे, तर त्यांचे शेड्यूल तयार आहेत.
1: अच्छा.
0: तर ते शेड्यूल प्रॉपर फॉलो करून गव्हर्नमेंटकडे ते शेड्यूल आहेत, तर त्या शेड्यूलनुसार जर बागेचं नियोजन केलं तर जो काही त्या फळांमध्ये असलेला रेसिड्यूचा कंटेंट आहे तो युरोपसाठी तो बरोबर बसला जाईल. तर तशा पद्धतीनं गव्हर्नमेंटकडून किंवा अशा अनेक प्रायव्हेट आपल्या एक्सपोर्टच्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला सपोर्ट करतात त्या बाबतीमध्ये. तर त्यांच्यानुसार जर त्यांनी तसं ऑर्गॅनिक आणि केमिकल या दोन्हीचा समन्वय साधून बागेचं नियोजन केलं तर नक्कीच ते जगात कुठेही एक्सपोर्ट करण्याच्या क्वालिटीची बाग अतिशय सुंदरपणे पिकवू शकतील.
1: आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की वेगवेगळ्या देशामध्ये आपण डाळिंब पाठवतोय त्याचं एक्सपोर्ट करतोय, तर हे करत असताना मग महत्वाचे निकष कुठले मानले जातात आणि ते निकष कसे मेंटेन करावे किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं?

0: अगदी बरोबर. मी आता जसं सांगितलं, जर तुम्हाला युरोपला डाळिंब एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यांचे नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी एक रेसिड्यूच्या प्रत्येक केमिकलचे एक लेवल देऊन ठेवलेले आहे. तर ज्यावेळेस शेतकऱ्याचे एखादे बाग घ्यायचे असेल निर्यातदाराला, तर तो काय करतो, युरोपसाठी खास उदाहरण जर आपण घेतलं तर त्याच्या बागेतील एक 10 किलो फळांचं सॅम्पल तो पहिल्यांदा लॅब टेस्टिंगला पाठवतो. लॅब टेस्टिंग केल्यानंतर जे काही युरोपचे नॉर्म्स ठरलेले आहेत तर त्याचे जे रेसिड्यूचे लेवल दिलेले आहे तर त्या लेवलमध्ये जर ते माल बसत असेल तर ती बाग शेतकऱ्याची युरोपसाठी ती रेकमेंड झालेली आहे. पण त्याच्यामध्ये तो माल परत युरोपला पोहोचल्यानंतर परत तिथं एकदा कंटेनर बाहेर निघायच्या अगोदर परत टेस्टिंग केलं जातं.
1: अच्छा.
0: तुम्ही दिलेले रिपोर्ट आणि तिथं आलेल्या मालाचे रिपोर्ट जर मॅच झाले तरच तो माल आत एंट्री केला जातो. अदरवाइज तो तिथं डंप केला जातो किंवा तुम्हाला रिटर्नची व्यवस्था तुमच्या केली जाते. म्हणजे युरोप हा अतिशय स्ट्रिक्ट एक्सपोर्ट मध्ये मानला जाणारा भाग आहे. ह्याच्या उलट जर तुम्ही गल्फ मध्ये विचार केला, दुबई सारख्या ठिकाणी वगैरे, तर इथं कुठल्याही पद्धतीचे नॉर्म्स नाहीयेत.
1: बरोबर.
0: ज्या पद्धतीने शेतकरी माल कट करतो आणि आपले वाशिम मंडी असेल, सोलापूरची, म्हणजे जे काही एपीएमसी मार्केट आहेत तिथं डायरेक्ट पाठवतो, अगदी त्या स्वरूपात बाग कट करून व्यवस्थित पॅकेजिंग करून तुम्ही डायरेक्ट दुबईला एक्सपोर्ट करू शकता. तिथं कुठल्याही पद्धतीचे नॉर्म्स नाहीयेत. फक्त त्यांचे पॅकेजिंगचे जे काही आहेत ते त्यांचे फिक्स आहेत. 1.5 किलोचं पॅकिंग, 2 किलोचं पॅकिंग अशा पद्धतीचं, ह्या गोष्टी फक्त पाळाव्या लागतील. बाकी तुम्हाला मालाच्या रेसिड्यू साठी इकडे लिमिटेशन्स नाहीयेत. परंतु युरोप साठी तुम्हाला खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे परंतु तिकडे स्ट्रिक्ट जरी असले तर तिकडे मिळणारा नफा हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा असतो. म्हणजे आज ही जर एखाद्या शेतकऱ्याची युरोप साठी बाग जर रेकमेंड झाली तर त्याचा रेट आणि स्थानिकचा रेट याच्यामध्ये जवळपास भरपूर मोठा डिफरन्स असतो. म्हणजे याची बाग स्थानिकची जर 50 रुपयाला जात असेल तर युरोपवाल्याची 150 पर्यंत जाऊ शकते.
1: बरोबर.
0: म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आहे. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर नफाही त्या पद्धतीमध्ये मिळू शकतो.
1: आत्ताच तुम्ही उल्लेख केला की युरोपीय देश असतील किंवा गल्फ कंट्रीज आपण म्हणतो ज्याला, ते देश असतील तर त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या देशातून डाळिंब कुठल्या देशात एक्सपोर्ट केला जातो, आणि जर या सर्व देशांचा आपण जर तुलनात्मक विचार केला तर अगदी जास्त नफा आपल्याला कुठल्या देशातून मिळतो.
0: तर नक्कीच, मी आता सांगितलं तुम्हाला की युरोप सारख्या देशामध्ये, परंतु मागचा जो काळ होता 10 वर्षापूर्वीचा, ज्यावेळेस सांगोल्याचं डाळिंब पूर्ण जग प्रसिद्ध होता आणि आजही आहेच, परंतु त्यावेळेस युरोपकडे जाणाऱ्या कंटेनरची संख्या जी होती ती मोठ्या प्रमाणामध्ये होती.
1: बरोबर.
0: परंतु मधल्या वाढत्या रोगांमुळे किंवा बाकी इतर गोष्टींमुळे मध्ये मध्ये आपल्या युरोपमध्ये बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आले. कंटेनर बऱ्याच कंट्रीमध्ये बॅन बी करण्यात आले. जसं आंबा देखील काही वर्ष आपला बॅन होता काही रोगांमुळे.
1: बरोबर.
0: अगदी आता सध्या सुद्धा अमेरिकेला म्हणा, अमेरिकेचं जरी उदाहरण घेतलं तर ह्या वर्षात आता एक्सपोर्ट चालू झालेला आहे, नाहीतर मागील 1-2 वर्ष पूर्ण एक्सपोर्ट बंद होतं. तर अशा पद्धतीने काय झालंय की आपल्या शेतकऱ्यांनी आता चांगल्या पद्धतीनं कसं पिकवता येईल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण युरोप सारख्या देशांनी इतर देशातले जे काही डाळिंब उत्पादक देश आहेत त्यांच्याकडून डाळिंब घेण्यासाठी पसंती दाखवलेली आहे, आणि आता इंडियाला थोडंसं पाठीमागं ठेवलेलं आहे की आता वास्तविकता आहे. ते त्याच्यावरती मात करायची असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं बाहेरच्या जगातील डाळिंबाला फाईट देण्यासाठी उत्पादन करणं खूप गरजेचं आहे. पण आता सध्याला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कुठं होत असेल तर गल्फ म्हणजे आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाचा सध्या निर्यात चालू आहे युरोपपेक्षा देखील.
1: अच्छा. निर्यातीचा जर विचार केला तर डाळिंब निर्यात करत असताना या निर्यातीच्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने येणारी संकट कुठली म्हणता येतील, आणि जर आलीच तर त्याच्यावर मात कशा पद्धतीने करावी?
0: डाळिंबाच्या बाबतीत जर एक्सपोर्ट म्हणलं तर डाळिंब एक्सपोर्ट मध्ये म्हणजे ज्या काही कमोडिटीज आपण एक्सपोर्ट करत असेल त्याच्यामध्ये सगळ्यात हेवी इन्व्हेस्टमेंट असलेला कमोडिटी कुठली असेल तर ते डाळिंब आहे.
1: बर.
0: म्हणजे प्रति कंटेनर मागे तुम्हाला सर्वसाधारण 20 ते 30 लाखाच्या आसपास, कधी कधी 40 लाखापर्यंत तुम्हाला प्रति कंटेनर गुंतवणूक करावी लागते.
1: अच्छा.
0: एवढी मोठी कंटेनरची रिस्क घेऊन ह्या गोष्टी करत असताना याच्यामध्ये अडचणी मुख्यत्वे, आता आज उदाहरण म्हटलं तर फेब्रुवारी मार्च मध्ये जे काही आखाती देशांमध्ये इराण आणि यांचा वॉर जो झाला त्याचा फटका मोठ्या प्रमाणावरती अनेक कम्युनिटीला बसला. त्याच्यात सगळ्यात जास्त बसला तो म्हणजे आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा बसला. पण त्याच्या उलट डाळिंबामध्ये अशा गोष्टी झाल्या की जे दुबईमध्ये आज ताग आहेत कधीही 12 ते 15 दिराम, म्हणजे दिराम हे आपल्या दुबईचं चलन आहे, त्याचं जर तुम्ही गणित काढलं तर म्हणजे 300 ते 350 रुपये प्रति बॉक्स, याच्या पुढे कधीही मार्केट केलं नव्हतं.
1: बरोबर.
0: परंतु ह्या वॉरच्या सिच्युएशन मध्ये तोच डाळिंबाचा रेट अगदी प्रति बॉक्स 700-800 रुपयापर्यंत पोहोचला होता. कारण मागणी

0: आणि पुरवठा याच्यामध्ये खूप गॅप आला होता. तर अशा पद्धतीचे वॉर सिच्युएशन आल्या तर संधीही तयार होतात आणि नुकसानही सोसावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्याबरोबर तुमचा जहाजांमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतात, जहाज डुबू शकतं, किंवा हे असे वॉरचे सिच्युएशन असेल, नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, किंवा माल जर तुम्ही प्रॉपर योग्य रीतीनं जर भरला नाही,
1: अच्छा,
0: किंवा तुमच्या जे काही कंटेनर असेल त्याचं ठराविक टेम्परेचर असेल, आर्द्रता असेल, ह्या गोष्टी जर प्रॉपर मेंटेन नाही झाल्या तर माल सडू शकतो. म्हणजे एवढा 16-20 लाखाचा माल जर टेम्परेचरमुळे सुद्धा तुमचा लॉस होऊ शकतो. मिरची सारखी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे जी आखाती देशांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केली जाते, पण मिरची मध्ये रिस्क खूप आहे, ते म्हणजे लाल पडण्याचे चान्सेस आहेत, सडण्याचे, काळे पडण्याचे आहेत. तर अशा गोष्टी ह्या कॉमन आहेत एक्सपोर्टमध्ये. तर त्याच्यामुळे एक्सपोर्टमध्ये नैसर्गिक वॉर सिच्युएशन आणि आपलं जे काही आपण एक्सपोर्ट करतोय त्या कमोडिटीचं व्यवस्थित टेक्निकल गोष्टी मॅनेज करणं, मेंटेन करणं, तर ह्या चॅलेंजेस खूप मोठे आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक सुद्धा तुमचं लाखोंचं नुकसान करू शकते.
1: बरोबर. मग त्यावर मात करायचं झालं तर काय काय बाबी आपण विशेषत्वानं पाळल्या?
0: बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण जर घेतलं की डाळिंबाचं पण म्हटलं की माल जर सडला तर त्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स ही गोष्ट गव्हर्नमेंटनं करून ठेवलेली आहे.
1: बरोबर.
0: मिरचीसाठी पण देखील 100% इन्शुरन्स तुम्हाला गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, त्याला CGCS म्हणतात. इन्शुरन्सच्या गोष्टी करून ठेवलेल्या अतिशय चांगल्या राहतात, जेणेकरून तिथं जाऊन मालाचं जर हे झालं तर तुम्हाला फक्त तिथले प्रूफ घ्यावे लागतात, व्हिडिओ फोटोज वगैरे, आणि त्याचा तुम्ही क्लेम जर केला तुम्हाला त्याने ठराविक 70%-80% असं गव्हर्नमेंटनं आखून ठेवलेलं आहे, तर तेवढं तुम्हाला मोबदला नक्कीच मिळू शकतो. किंवा आता हे युद्धजन्य परिस्थिती आली, एखादा स्ट्राईक झाला, आपल्या वेसलवरती जर अटॅक झाला, त्याचे सुद्धा जर इन्शुरन्स तुम्ही काढून ठेवलेले असले तर 100% तुम्हाला त्याचा परतावा गव्हर्नमेंट कडून मिळू शकतो. बाकी अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सबसिडीच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करतं. टोटल व्हॅल्यू जी आहे त्याला रोटेप असे म्हणतात, ती रक्कम देखील आपल्याला मिळू शकते. तर अशा पद्धतीने देखील करू शकतात.
1: मग आता तुम्ही इन्शुरन्सच्या बाबतीत सांगितलं, आता एक्सपोर्ट ही बाब अशी आहे की ते आपल्या देशाच्या देखील आर्थिक विकासामध्ये हातभार लावते.
0: अगदी बरोबर.
1: आणि शासन असेल किंवा सरकार असेल यांचंही नेहमी धोरण असतं की शेतकरी बांधवांना सहाय्य करायचं. तर मग डाळिंब एक्सपोर्ट करत असताना या डाळिंब निर्यातीच्या क्षेत्रामध्ये इन्शुरन्स असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या योजनांखेरीज आणखी काही मदत किंवा सहाय्य सरकारकडून मिळतं?
0: सरकारकडून तुम्हाला जर निर्यातदार बनायचं असेल तर अपेडा म्हणून जे आहे आपली अॅग्रिकल्चर कमोडिटीचे जे अपेडा आहे त्यांचा होल्ड आहे, ते सगळं जे काही आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही एक्सपोर्टचे धोरण ठरले जातात तर त्या अपेडाच्या थ्रू सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जातात. निर्यातदार बनायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून वेगळ्या ट्रेनिंग देण्याचं काम त्यांच्या थ्रू होतं.
1: बरोबर.
0: जर नवीन इम्पोर्ट एक्सपोर्टचं नियोजन करणारे असेल तर त्या अपेडाच्या ह्याच्यावरती तुम्हाला कुठल्या देशामध्ये जर करायचं असेल तर तिथल्या बायरची लिस्ट त्यांना प्रोव्हाइड केली जाते.
1: बरोबर.
0: जेन्युइन बायर कुठले आहेत हे शोधण्यासाठी हेल्प केली जाते. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी जसं सबसिडीचं वगैरे उदाहरण दिली, ह्या गोष्टी देखील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं पूर्तता केली जाते. तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटचा अजून तरी एक्सपोर्टसाठी अगदी चांगला सपोर्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि जेवढं परकीय चलन आपल्या देशामध्ये येईल तेवढं आपला ह्याचा GDP ग्रोथ चांगला होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचं कायम एक्सपोर्टरसाठी आपल्याला पाठिंबा चांगला राहतोय.
1: बर. आता कुठलाही उद्योग म्हटलं की त्याला सुरुवातीला काही ना काही भांडवल आपल्याला लागतं.
0: बरोबर.
1: तर मग आता जर डाळिंब निर्यात करायचं झालं किंवा एक्सपोर्ट उद्योग सुरू करायचा झाला तर एकंदर एक अपेक्षित भांडवल किती लागेल?
0: कम्युनिटीवरती अवलंबून आहे. जर एखाद्याने ठरवलं की मला एक्सपोर्ट चालू करायचा आहे पण माझ्याकडे फायनान्शियल तेवढं हे नाहीये तर त्यांनी कम्युनिटी सुद्धा तसेच निवडायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही कांदा, कांद्याचं जर तुम्ही कंटेनर भरायचं ठरवलं तर तुम्ही केवळ 5-7 लाखांमध्ये देखील तुम्ही ह्या गोष्टी कव्हर करू शकता, कंटेनर करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही कमी खर्चांमध्ये अशा रिस्क घेऊ शकताय. आणि नवीन एक्सपोर्टरने कधीही अशा डाळिंबासारख्या हाय रिस्क किंवा हाय इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतण्यापेक्षा सुरुवातीला असं लो बजेट आणि अशा कमोडिटी मध्ये जर काम केलं तर ह्याच्यातून अनुभव घेत घेत घेत मोठ्या रिस्क घेणं कधीही एक्सपोर्ट मध्ये चांगलं राहते. त्याच्यामुळे कांद्यासारख्या गोष्टीपासून जरी सुरुवात केली तरी चांगलं राहते. म्हणजे सर्वसाधारण तुम्ही 5-7 लाखापासून तुम्ही एक्सपोर्ट सुरू करू शकता. अगदी काही जे आहेत 1-1 लाखापासून सुद्धा करतात, ते म्हणजे कसं बाय एअर तेवढंच कमोडिटी 200 किलो 500 किलो. तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरी जर भेंडी असेल, म्हणजे ऑर्गॅनिक जर तुमच्याकडे भाजीपाला असेल, तो देखील तुम्ही बाय एअर तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये 50,000 रुपये मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकता.
1: बर. तर आता डाळिंब निर्यातीकडे रोजगाराची संधी म्हणून जर पाहायचं झालं, मग डाळिंब उत्पादक नसूनही निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या कोणत्या

0: तंदी आपल्या शेतकरी बांधवांना आहेत, तुम्हाला काय वाटतं?
1: तुम्ही जर निर्यातदार शोधले तर असे तुम्हाला 80% निर्यातदार असे गावतील की ज्यांचे स्वतःचे एकही बाग नाहीये.
0: बरोबर.
1: एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये आज ही मुंबईमध्ये ऑफिस आहेत ते मुंबईचेच आहेत, परंतु इथून सोलापूरचं डाळिंब तेच एक्सपोर्ट करतात, ते कधीही बागेत येत नाही. म्हणजे आज शेतकरी आतापर्यंत फक्त पिकवायचंच काम केलेलं आहे. जर शेतकरी स्वतः पिकवणारा जर उतरला तर त्याचं ग्राउंड लेवलचा अभ्यास खूप स्ट्रॉंग आहे.
0: बरोबर.
1: परंतु जे काही धाडस ते आपल्या शेतकऱ्याकडून केलं जात नाही त्याला बरेच फॅक्टर आहेत. तर माझ्यासारखे जे तरुण आहेत, प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी जे तरुण आहेत, जर त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना जरी ह्याच्यामध्ये उतरायला हे दिलं तर खूप मोठा वाव आहे. त्याच्यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण एक कंटेनर भरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 लेबर पॅकिंगसाठी लागतील.
0: बरोबर.
1: हार्वेस्टिंगसाठी वेगळी टीम लागते, बाकी नियोजन बघण्यासाठी वेगळी टीम लागते. त्याच्यामुळे एक जर निर्यातदार एका गावात जरी घडला तर तिथले कमीत कमी 20 ते 30 पोरं कामाला लावू शकतो. इतके क्षमता या एक्सपोर्टमध्ये आहे. परंतु फक्त एकच खंत आहे की आपला ग्राउंड लेवलचा शेतकऱ्यातला तरुण याच्यामध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. आता हळूहळू अवेअरनेस वाढत चाललेला आहे, अनेक जण आता उतरत आहेत, पण या भविष्यामध्ये जेवढे एक्सपोर्टर येतील तेवढं चांगलंच असणार आहे. याच्यावर ही अमर्याद असणारी गोष्ट आहे, कुठलेही लिमिटेशन नाही आहेत, खूप मोठं मार्केट आहे.
0: आता आपण पाहिलं की आतापर्यंत जी चर्चा केली ती डाळिंब निर्यात करण्यावर किंवा पिकवलेलं डाळिंब एक्सपोर्ट करण्यावर. जर डाळिंबाचं उत्पादन आपण घेत असू तर या डाळिंबावर कुठले कुठले प्रक्रिया उद्योग चालतात असं तुम्हाला वाटतं, आणि तिथं जर आपल्या डाळिंबाचा आपण पुरवठा केला तर ते कितपत फायदेशीर आहे?
1: सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि ह्याच्यासाठी ह्याच्यावरती प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी गेले अनेक वर्ष बऱ्याच जणांनी भरपूर प्रयत्न केले.
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये कोणी वाईन बनवायचा प्रयत्न केला, कोणी ज्यूस बनवायचा प्रयत्न केला, जॅम जेली किंवा त्याच्या सालीपासून पावडर बनवणे, असे बरेच प्रोजेक्ट रन केले आणि बंदही पडले. कारण त्या पद्धतीमध्ये पसंती डाळिंबाच्या बाय प्रोडक्ट्सला आपल्या इथं मिळाले नाही किंवा मार्केटिंगला कदाचित ते कमी पडले असतील. परंतु आता सध्या ट्रेंडिंगला जर म्हटलं तो पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्ट केला जाणारा जी गोष्ट आहे डाळिंबामध्ये म्हणजे अनारदाना. म्हणजे डाळिंबाचे दाणे सोलून जर ते फ्रोझन कंडिशन मध्ये जर एक्सपोर्ट केले तर सद्यस्थितीला तो सगळ्यात मोठा वाव मिळणारा बिझनेस आहे. आणि युरोप या देशामध्ये अगदी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आता अनारदाना एक्सपोर्ट करणारे आपले काही नवीन तरुण उद्योजक आहेत, ज्यांना माल पुरवता पुरवता आता ते हे होत आहे, इतकं डिमांड आहे. कारण युरोप देशामध्ये आता ते डाळिंब घरी आणलं की ते सोलायचं, ते त्याचे दाणे काढायचे, एवढा वेळ आता नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट पॅकेटमध्ये पाऊचमध्ये जर तुम्ही अनारदाना जर पोच केला तर त्यामुळे त्याचा उठाव आणि मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे. तर सध्या ट्रेंडिंगला जर तुम्ही बाय प्रोडक्ट मध्ये म्हटलं डाळिंबामध्ये तर अनारदानामध्ये तुम्ही नक्कीच भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत.
0: महेशजी, यंदा आपल्याला 2022 सालचा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा युवा शेतकरी पुरस्कार मिळाला, अशी तुमची शेती क्षेत्रातली एक वाखाणण्याजोगी कामगिरी नक्कीच आहे. मग आज आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना किंवा युवा सहकारी मित्रांना यशस्वी युवा शेतकरी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय सल्ला द्याल?
1: नक्कीच मला एक सांगायला आवडेल की आत्ताचा जो शेतकरी आहे तो 100% बदलत्या काळानुसार सोशल मीडियावर देखील खूप चांगला ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं जगातल्या कानाकोपऱ्यात काय नवीन येत आहे, काय पाहिजे हे नक्की आता घरी बसल्या बसल्या आपल्या सगळ्या 60-70 जरी शेतकरी असेल तरी त्याला मोबाईलवरती समजायला लागलेला आहे. खंत एकच आहे की आत्ताच्या शेतकऱ्याला कसं पिकवायचं हे सांगण्याची गरज नाहीये. तो पिकवण्यासाठी जेवढं अहोरात्र कष्ट घेतो, सोन्यासारखं पीक आणतो शेतामध्ये, फक्त तो कमी पडतो विकण्यामध्ये. जेवढं कष्ट तो पिकवण्यासाठी घेतो त्याच्या 10% सुद्धा कष्ट तो विकण्यामध्ये घेत नाही. तो आपल्या सोन्यासारखा पिकवलेला माल व्यापाऱ्यांच्या हातात देतो आणि सगळा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला देतो.
0: बरोबर.
1: आज त्याच्यामुळेच आपला शेतकरी वर येत नाहीये, कारण आपल्याकडं तो मार्केट रेट ठरवण्याचा होल्ड कुणाकडेही नाहीये. तर ह्याच्यावरती मात करायची असेल तर प्रत्येक घरामध्ये आमच्यासारखा एक तरुण उद्योजक किंवा मार्केट आपल्या पिकवलेल्या मालाला मार्केट कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यासाठी तरुणांनी आता पुढे येणं खूप गरजेचं आहे. भरपूर मोठ्या या जगामध्ये संधी आहेत, कारण सगळं थांबू शकते, परंतु हे शेतकऱ्याचं जे काही आपलं सोनं आहे
0: बरोबर
1: पिकवण्याचं तर ते कधीही थांबू शकणार. त्यामुळे ह्याच्यामध्ये संधी भरपूर आहेत, तरुण मुलांनी ह्याच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट असेल, एक्सपोर्ट असेल किंवा आपल्या देशातला डोमेस्टिक सप्लाय असेल, तर ह्या गोष्टींमध्ये आमाप संधी आहेत. तर जरी ग्रुपने आपल्या गावातून 4-4 मुलांनी जरी एंट्री केली या क्षेत्रामध्ये तरी देखील खूप चांगल्या पद्धतीची शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. फक्त विकण्याची कला जी आहे ती फक्त आपल्या तरुणांनी आत्मसात करणं गरजेचं आहे.

0: आपल्या शेती क्षेत्राला चांगले सोन्यासारखे दिवस येणार आहेत, नाहीतर हे असंच चालू राहणार आहे.
1: तर नक्कीच महेश आसबेजी, आज आपण डाळिंब निर्यातीचे निकष आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबाबत सविस्तर आणि सखोल अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही दिलीत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
2: डाळिंब निर्यात निकष आणि नियोजन याविषयी महेश आसबे यांची मुलाखत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची होती. मंडळी, यानंतर ऐकूया एक गीत.

0: श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 0225415 4134 आणि 4515 4135 या क्रमांकांवर

0: फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: बरे मंडळी, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये ऑक्टोबर महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकता येईल. आणि संध्याकाळी 7:30 वाजता उद्या असेल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयांचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, ज्यामध्ये हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती आणि हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत आपण ऐकू शकता. उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया, तोपर्यंत निरोप द्या, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपी मध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजी

0: भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदक आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान, भारताची मजबूत सुरुवात. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारनं गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई पिकाच्या एमएसपी अर्थात किमान आधारभूत दरामध्ये वाढ केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामापासून ही दरवाढ लागू होणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं. गव्हासाठी 2,610 रुपये तर जवासाठी 2,286 रुपये प्रति क्विंटल एमएसपी सरकारनं निश्चित केला आहे. हरभऱ्यासाठी 5,958 रुपये तर मसूरसाठी 7,390 रुपये क्विंटल दर सरकारनं निश्चित केलाय. मोहरीसाठी 6,613 तर करडईसाठी 7,215 रुपये एमएसपी मिळणार आहे. याविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, वीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: नवीकरणीय ऊर्जेचं वहन अधिकाधिक सुलभ व्हावं यासाठी पीएम धारा या योजनेलाही केंद्र सरकारनं आज मान्यता दिली. त्याविषयी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: 1,86,000 करोड़ रुपीस का ये पूरा प्रोग्राम बनाया गया है. इस प्रोग्राम में 135 गीगावाट को रिन्यूएबल एनर्जी को बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, स्टेट की जो ट्रांसमिशन यूटिलिटीज है उनको अपग्रेड करना और नई ग्रीनफील्ड लाइंस को बनाकर इसको और एग्जिस्टिंग लाइंस को अपग्रेड करना, इन सब को ध्यान में रखते हुए इस प्रोग्राम को इम्प्लीमेंट किया जाएगा.
0: नवी दिल्लीसाठी नव्या ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेकरता 1,790 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. येत्या 2 वर्षात ही यंत्रणा राबवली जाईल. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं वाहनांसाठीचे कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी निकष आज जाहीर केले. त्यामध्ये 2027-28 या वर्षामध्ये प्रति लिटर 25 किलोमीटर असलेलं उद्दिष्ट 2031-32 पर्यंत 30 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं वाहन कंपन्यांना दिलं आहे. 1 एप्रिल पासून उत्पादित होणाऱ्या किंवा आयात होणाऱ्या वाहनांना हे निकष लागू होणार आहेत. यामध्ये सौर परावर्ती रंगांचा वापर, अधिक दर्जेदार काचेचा उपयोग, अधिक कार्यक्षम वातानुकूलन यंत्रणा यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्वपूर्ण प्रगत तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामधल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. जागतिक शांतता आणि सुरक्षा अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचार विनिमय केल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांमध्ये म्हटलं आहे. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी निकटचा संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं असंही त्यांनी म्हटलं आहे. गुजरात पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक, तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये इराणी बोटीवरून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये 526 किलो अंमली पदार्थ पकडले. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक म्होरक्या मुसा उर्फ आसिफ फौजी भारतीय सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये गारद झाला. गुरुवार कालन इथे मुसा चकमकीमध्ये मारला गेला. यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या संघटनेच्या जाळ्याला जबर धक्का बसला आहे असं केंद्रीय गृह खात्यानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंनी 4 सुवर्णपदकं जिंकली.

0: या स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत 10 सुवर्ण 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकूण 60 पदकांची कमाई करत पदतालिकेमध्ये 8वं स्थान पटकावलं आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नेमबाजी स्पर्धेत मिश्र सांघिक ट्रॅप प्रकारात नीरू धांडा आणि कायनान चेनई या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 34 गुणांची कमाई करून आशियाई स्पर्धांमधला या प्रकारातला 30 गुणांचा विक्रमही या जोडीनं मोडला. तिरंदाजी स्पर्धेत मिश्र कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव आणि चिकिता तनिपार्थी यांच्या जोडीने सुवर्ण पदक पटकावलं. या विजयासोबतच त्यांनी 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतही स्थान निश्चित केलं आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी सांघिक प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम तिरुमुरू या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलं. भारताच्या महिला संघानेही कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांचा या संघात समावेश आहे. मुष्टीयुद्धात भारताच्या प्रिया घांगस हिने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. कुस्तीत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकाराच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमार याने कांस्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये सुमित नागल याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या सर्गेई फोमिन याच्यावर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. स्क्वॉशमध्ये भारताचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत पोहोचले असून त्यामुळे आणखी 2 पदकं निश्चित झाली आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होईल. चीन बरोबरचा सामना जिंकला तर भारताची 44 वर्षांपासूनची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपणार आहे.
0: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये आज गुवाहाटी इथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 406 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकामध्ये 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्बेलनं 101, कर्णधार शाई होपनं 104 आणि अमीर जंगूनं 114 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 18 षटकात बिनबाद 172 धावा झाल्या होत्या. रशियन सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी भारतीय नागरिकांनी स्वेच्छेनं आपलं भारतीय नागरिकत्व सोडू नये असा सल्ला भारत सरकारनं दिला आहे. स्वयंसेवी संस्थांसह विविध खासगी संस्थांकडून परदेशी नागरिकांना रशियन सशस्त्र दलामध्ये भरती केलं जात असल्याचे मंत्रालयानं नमूद केलं आहे. अशा एजंट्स आणि संस्थांकडून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी स्वीकारण्यापूर्वी योग्य ती शहानिशा करावी असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. एमटी होनोर या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा समुद्र चाच्यांबरोबरच्या चकमकीमध्ये मृत्यू झाला याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे. सोमालियातल्या पंटलँड सागरी पोलीस दलानं उघडलेल्या चाचीविरोधी कारवाईमध्ये ही चकमक उडाली होती. अमेरिकेनं इराकमधून आपल्या सगळ्या सैन्य तुकड्या मागे घेतल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चाललेला हा संघर्ष अखेर संपुष्टात आला असून इराकसाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा अवैधरित्या ओलांडू पाहणारे 41 जास्त घुसखोर सीमेवरच्या चकमकींना बळी पडल्याची माहिती अफगाण लष्करानं दिली आहे. या कालावधीमध्ये नुरिस्तान या परगण्यातल्या कामदेश इथून 62 घुसखोरांनाही पकडण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रब्बी हंगामासाठी गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारकडून वाढ. येत्या 5 वर्षात उत्पादन होणाऱ्या वाहनांचं मायलेज प्रति लिटर 5 किलोमीटरनं वाढवण्यासाठीचे निकष केंद्र सरकारकडून जाहीर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिरंदाजी आणि नेमबाजीत भारतीय खेळाडूंना 4 सुवर्णपदकं आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून विक्रमी 406 धावांचं आव्हान. भारताची मजबूत सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.